0: नामवात आणि वातरक्त ह्याचा नक्की विचार करून निदान करून त्यानुसार आपल्याला पंचकर्म आणि आयुर्वेदिक उपचार हे ज्या वेळेला आपण एकत्रितपणे करत असतो तर ते त्रास बरे व्हायला पूर्ण मदत होत असते.
1: बरोबर. म्हणजे थोडक्यात आमवात किंवा वातरक्त या आजारामुळे सुद्धा आपल्याला गुडघेदुखी इतकी जाणवते ही अशी माहिती दिली तुम्ही.
2: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर सर यांना पुणे इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता ओंकार आयुर्वेद खजिना विहीर चौक सदाशिव पेठ एसपी कॉलेज समोर टिळक रोड पुणे. संपर्क 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023.
1: डॉक्टर, लिगामेंट इंजुरी असा नेहमी शब्द सगळेजण म्हणतात तर त्याच्यामुळे सुद्धा गुडघेदुखी होते तर ते म्हणजे काय आणि त्याच्यावर आयुर्वेदात उपचार आहेत का?
0: पुरुषांचं काम हे सांध्यांमध्ये अतिशय महत्वाचं असतं. तो सांधा धरून ठेवणं आणि सांध्यांची कोणतीही हालचाल असू देत मुवमेंट असू देत ही पुरुषांमुळेच होत असते. स्वाभाविक आहे, गुडघा हा सांधा असा आहे की तुमच्या शरीराची हालचाल कशाही पद्धतीने होत असते त्या पद्धतीने गुडघ्याची हालचालही होत असते त्या पद्धतीने लिगामेंटची हालचाल होत असते. त्यामुळे बऱ्याच वेळेला स्पोर्ट्स इंजुरीमध्ये जनरली जे जनरली रोज खेळणारे असतात म्हणजे बॅडमिंटन असू देत टेनिस असू देत बास्केटबॉल असू देत किंवा कोणताही खेळ खेळताना कशाही पद्धतीने ज्या वेळेला मुवमेंट्स होत असतात एखादा जर्क बसतो किंवा आघात झाला आहे ऍक्सिडेंट झालाय चालत आहे मनुष्य आणि कोणी टू व्हीलरने मागून येऊन आघात केलेला आहे धडकलेला आहे असं असेल तर बऱ्याच वेळेला हे कॉमनली होत असतं. त्यावेळेला लिगामेंट इंजुरी होते म्हणजे लिगामेंट तुटतो किंवा सरकतो किंवा फक्त त्या ठिकाणी सूज येते बऱ्याच वेळेला आत पाणी साठायला सुरुवात होते आणि त्यावेळेला दुखावा खूप जास्त प्रमाणात असतो. जिने चढणं उतरणं ही प्रोसेस होत नाही. लॅटरल मुवमेंट म्हणजे कोणतीही गुडघ्याची मुवमेंट करताना ही त्रासदायक होत असते. त्या ठिकाणी सूज जास्त प्रमाणात होत असते अशा पद्धतीने लक्षणं पेशंटला दिसत असतात. मग बऱ्याच वेळेला लिगामेंटच्या ऑपरेशन्स केले तरी त्रास कमी होत नाही. जसं हाड हे भरीव स्ट्रक्चर आहे फ्रॅक्चर तुम्हाला झालं तर तुम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिस लावलं की लगेच ते हाड भरून येतं शरीर भरून आणण्याचं काम करतं. पण लिगामेंट हे थिक स्ट्रक्चर नसल्यामुळे ते कार्टिलेज सारखं स्ट्रक्चर असल्यामुळे ते लवकर भरून आले अशी गोष्ट होत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला लिगामेंट इंजुरी असेल त्यावेळेला ऑपरेशनचा सल्ला सुद्धा दिला जातो किंवा ऑपरेशन करून सुद्धा फरक पडत नाही. तर अशा पेशंटमध्ये आयुर्वेदिक उपचारांमध्ये जळवा लावणं रक्तमोक्षणाचा उपयोग खूप छान होत असतो. कोणतीही लिगामेंट इंजुरी असेल जितक्या लवकर तुम्ही जळवा लावताल तितक्या लवकर तिथे साठणारं अशुद्ध रक्त हे बाहेर पडायला मदत होते आणि त्याच्याबरोबर रक्तप्रसादन चिकित्सा वातशमन करणारी चिकित्सा आणि भ्रूण चिकित्सा या सगळ्या गोष्टी एकत्रित झाल्या तर लिगामेंट इंजुरीमध्ये सुद्धा आपल्याला रिझल्ट आयुर्वेदिक खूप छान मिळतात. लिगामेंट टेअरच पूर्ण झालेला असेल तर स्वाभाविक आहे तो पूर्ण कधीच भरून येऊ शकत नाही पण त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे 60-70% दुखणं आणि लक्षणं आपण आयुर्वेदिक उपचारांनी करू शकतो. असेल तर मे बी काही काही वेळेस शस्त्रकर्माची आवश्यकताही लागू शकते.
1: बरोबर.
2: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर सर यांना पुणे इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता ओंकार आयुर्वेद खजिना विहीर चौक सदाशिव पेठ एसपी कॉलेज समोर टिळक रोड पुणे. संपर्क 83 90 90 20 23 83 90 90 20 23 83 90 90 20 23.
1: डॉक्टर, या भागामध्ये तुम्ही आमवात वातरक्त आणि लिगामेंट इंजुरी याबद्दल गुडघेदुखी कशी होते यामुळे हे सांगितलं. पुढच्या भागात मला वाटतं एकूणच सगळ्या गुडघेदुखीवर पंचकर्मांचा उपयोग काय आहे याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. तर या भागात वेळ संपली म्हणून इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रोज लीना क्लिनिक.
2: नमस्कार श्रोते हो, रोजलीना क्लिनिक प्रस्तुत नर्चरिंग वुमनहूड या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. रोजलीना क्लिनिकच्या अस्थेटिक गायनाकॉलॉजी आणि मेनोपॉज या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर कल्याणी इंगळे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर कल्याणी.
5: नमस्कार
2: डॉक्टर कल्याणी. आपण नेहमी स्त्रियांच्या आरोग्याबद्दल बोलत असतो.
5: हा, पण मला ना तू आज काही प्रश्न विचारू नकोस. आज मला तुला सांगायचं आहे हा विषय जो आहे हा जरा वेगळा आहे. याच्याबद्दल अनेक स्त्रियांना काहीही माहितीच नाही की हे नॉर्मल आहे की अबनॉर्मल आहे. सो मी बोलते आहे स्त्रियांच्या गुप्तांगाच्या त्वचेबद्दल ज्याला मॉन्स प्युबिस लेबिया मेजोरा आणि लेबिया मायनोरा अशा नावांनी ओळखलं जातं. ही त्यांची गुप्तांगाची बाह्य त्वचा आहे. या त्वचेचा जाडेपणा किंवा गुबगुबीतपणा हा कमी किंवा जास्त असणे हा त्या स्त्रियांना काही वेळेस थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना कमीपणाची जाणीव किंवा न्यूनगंड देत असतो. पण कुठली स्त्री याबद्दल वाच्यता करत नाही. त्यामुळे अनेक स्त्रियांना आपली गुप्तांगांची त्वचा कशी दिसते आहे याबद्दल बरेच प्रश्न असतात जे ते कधीही बोलत नाही. त्यांनी तज्ज्ञांशी येऊन बोलले पाहिजे.

0: अच्छा,
1: लेबिया मायनोरा ही आतल्या त्वचेचा फोल्ड आहे जो लेबिया मेजोराच्या आतमध्ये लपलेला असतो. काही स्त्रियांमध्ये हा फोल्ड थोडासा लांबट किंवा अनियमित आकाराचा असू शकतो. यामुळे त्यांना काही वेळेस कपड्यांमध्ये दाबल्यामुळे, खेचल्यामुळे किंवा चिमटलं गेल्यामुळे, खरचटल्यासारखी भावना झाल्यामुळे, जळजळ किंवा दुखणे या गोष्टी होत असतात.
0: बरं,
1: पण स्त्रिया या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतात.
0: मैत्रिणींनो, गुप्तांगाच्या त्वचेबद्दल असं काहीही तुम्हाला जाणवत असेल तर याबद्दल तुम्ही देखील तुमच्या जवळच्या गायनेकॉलॉजिस्टशी बोलू शकता. त्याचबरोबर पोस्ट डिलिव्हरी, मध्यम वय, पेरिमेनोपॉझल पिरियडमध्ये होणारे शारीरिक बदल त्रास देत असतील, कॉन्फिडन्स लूज होत असेल, शारीरिक संबंध ठेवायला नको वाटत असेल तर यासाठी बॉडी कंटोरिंग किंवा रिशेपिंग एक पर्याय उपलब्ध आहे. याच्या अधिक माहितीसाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता रोजलीना क्लिनिकच्या डॉक्टर कल्याणी इंगळे यांना. संपर्क 93-25-63-53-53, 93-25-63-53-53, 9325-63-53-53. इथे ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा उपलब्ध आहे. डॉक्टर कल्याणी, जसं तुम्ही आता म्हणालात की स्त्रियांना याबद्दल माहीतच नसतं किंवा कदाचित त्यांना ते कळतं त्यावेळेला त्यांच्यात एक न्यूनगंड निर्माण होतो, पण मग हे काही ठराविक वयातच असं असतं का कुठल्याही वयात आपल्याला हे आढळतं आणि यावर काही उपचार आहेत का?
1: कुठल्याही स्त्रीला ही जाणीव कुठल्याही वयाला होऊ शकते. ही त्वचा मुळात अशी असते, परंतु हा प्रॉब्लेम नाही, त्यांना होत असलेल्या त्रासांवर हे अवलंबून आहे की त्यांनी याच्या उपचारासाठी जावे का.
0: बर,
1: अशा प्रकारे लांब किंवा अनियमित आकार असलेल्या लेबिया मायनोराची त्वचा जर का त्यांना त्रास देत असेल, खेचली जात असेल, दुखत असेल, तर ती आपण रिशेपिंग म्हणजे लेबिओप्लास्टी या सर्जिकल पद्धतीने ट्रीट करू शकतो.
0: बर,
1: काही स्त्रियांचं वजन अचानक कमी झाल्यामुळे लेबिया मेजोरा हा जो भाग आहे याच्यामधील फॅटचं प्रमाण नाहीसं होतं आणि ती त्वचा सुरकुतल्यासारखी आणि लूज पडल्यासारखी होते आणि म्हणून त्यांना ती ताणली जात असते. ती स्वतः सुद्धा आपण नीट प्रकारे जर का एक्सेस स्किन म्हणजे जास्तीची त्वचा ही कट करून रिशेपिंग केल्यास त्यांच्या गुप्तांगाच्या त्वचेचं कार्य म्हणजे सगळ्यात महत्वाचं सेक्शुअल फंक्शन हे व्यवस्थितपणे त्या करू शकतील.
0: अच्छा,
1: त्यांना ह्याची जाणीव होत नसते, त्या त्रास सहन करत असतात किंवा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतात किंवा मग त्यांचा हळूहळू शरीर संबंध करण्याचा इंटरेस्ट कमी होत जातो.
0: अच्छा,
1: त्यामुळे त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, याच्यावरती उपचार नक्कीच अवेलेबल आहे.
0: म्हणूनच मैत्रिणींनो, गुप्तांगाच्या त्वचेबद्दल तुम्हालाही असं काही जाणवत असेल तर त्याबद्दल तुमच्या गायनेकॉलॉजिस्टशी या संदर्भात जरूर बोला आणि पोस्ट डिलिव्हरी, मध्यम वय, पेरिमेनोपॉझल पिरियडमध्ये होणारे शारीरिक बदल जर त्रास देत असतील, कॉन्फिडन्स लूज होत असेल, शारीरिक संबंध ठेवायला नको वाटत असेल तर यासाठी सुद्धा बॉडी कंटोरिंग किंवा बॉडी रिशेपिंगचा पर्याय उपलब्ध आहे. याच्या अधिक माहितीसाठी किंवा योग्य मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता रोजलीना क्लिनिकच्या डॉक्टर कल्याणी इंगळे यांना. संपर्क 93-25-63-53-53, 93-25-63-53-53, 9325-63-53-53. इथे ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा उपलब्ध आहे. पुन्हा भेटूयात रोजलीना क्लिनिक प्रस्तुत नर्चरिंग वुमनहूड या कार्यक्रमात डॉक्टर कल्याणी इंगळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रोजलीना क्लिनिक. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
4: नमस्ते.
3: खर तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनात बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
4: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
0: ओके.
4: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची

0: सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
0: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता आहे. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं, म्हणजे आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: ஆம்பியர் ரெஜிஸ்டர்ட் கிறிஸ்டியன் மியூச்சுவல் ஃபண்ட் டிஸ்ட்ரிபியூட்டர்ஸ் பிரைவேட் லிமிடெட். கான்டாக்ட் நம்பர் 9764125533. கன்வெர்ட் யுவர் லைஃப் இன்டு செலிபிரேஷன்.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आपल्या संस्कृतीचा वारसा जपणं क्रिसेंट प्रत्येक वेळेला संस्कृतीच्या पाऊलखुणांवरती वाटचाल करत असतं आणि म्हणूनच एक छान संकल्पना घेऊन आम्ही तुमच्या समोर येत आहोत. ज्याप्रमाणे चातुर्मासामध्ये व्रतवैकल्यांच्या वेगवेगळ्या बोधकथा आपल्याला ऐकवल्या जातात आणि

0: त्या आचरणात आणल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडतो. अशाच प्रकारे क्रिसेंटही आपल्यासाठी काही छोट्या छोट्या बोधकथा घेऊन येत आहे आणि त्यातनं इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड छान छान टिप्स आपल्याला मिळत आहेत. चला तर ऐकूयात एक बोधकथा क्रिसेंटच्याच टीममधल्या देविका जोशी गोखले यांच्याकडून.
1: नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे ध्येयाची दीपमाळ. आठपाट नगर होतं, तिथे एक सत्यप्रिय राजा राज्य करत होता. प्रजा सुखी होती. नगरात वर्षभर वेगवेगळे उत्सव जल्लोषात साजरे होत असत. सगळीकडे कसा अगदी आनंदी आनंद होता. त्या नगराच्या सीमेवर ना एक उंच डोंगर होता. त्या डोंगराच्या माथ्यावर एक प्राचीन विठ्ठलाचं देऊळ होतं. अशी आख्यायिका होती की श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी जी व्यक्ती पहाटे सूर्योदयापूर्वी त्या मंदिरात दिवा लावेल त्या व्यक्तीच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. दरवर्षी अनेक जण निघत पण त्या मंदिरापर्यंत फार थोडे जण पोहोचत. त्या नगरात माधव नावाचा एक तरुण राहत होता. उत्साही होता पण थोडासा चंचल. काही दिवस शेती, काही दिवस व्यापार, कधी बैलगाडी तर कधी सोनार काम. त्याच्या हातात रोज नवीन काम असे. एके दिवशी त्याने ठरवलं की यंदा मी सुद्धा या देवळात दिवा लावणारच. गावातल्या वृद्ध गुरूंनी त्याला विचारलं, मंदिर कुठे आहे हे तरी ठाऊक आहे का? त्यावर माधव म्हणाला की ते काय डोंगरावर. गुरु हसले आणि म्हणाले की डोंगरावर जाणाऱ्या अनेक वाटा आहेत पण मंदिरापर्यंत पोहोचणारी वाट ही फक्त एकच आहे. गुरूंनी त्याला एक छोटासा मातीचा दिवा दिला आणि म्हणाले की हा दिवा जपून ठेव. पण लक्षात ठेव, दिवा जपण्यापेक्षा ध्येय जपणं हे अधिक कठीण असतं. श्रावण सुरू झाला. काही दिवसांनी माधवही उत्साहाने डोंगर हळूहळू चढण्यासाठी निघाला. गावात सणांसाठी बाजार भरला होता. कोणी म्हणालं की चल आधी बाजारात जाऊयात. तो थांबला. दुसऱ्या दिवशी खूप पाऊस आला. माधवने विचार केला की आज नको, आपण उद्या निघूयात. असं करता करता अर्धा श्रावण संपला. एके दिवशी त्याने बघितलं की त्या गावातला एक वृद्ध कुंभार एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात दिवा घेऊन हळूहळू डोंगर चढतोय. माधव आश्चर्याने म्हणाला, काका एवढ्या वयात आणि हा एवढा अवघड रस्ता. त्याच्यावर तो हसला. तो कुंभार म्हणाला की रस्ता कठीण नसतो रे, आपलं मन भरकटतं. माधव म्हणाला की आपण ह्यांच्या सोबतच जाऊयात. ते दोघही निघाले. पहिल्या वाटेवर फळांनी लगडलेली झाडं दिसली. काही जण तिथेच थांबले. दुसऱ्या वाटेवर सुंदर धबधबा होता. अनेक प्रवासी तिथेच रमले. तिसऱ्या वाटेवर काही व्यापाऱ्यांनी दुकानं लावली होती. लोक खरेदीत गुंतले. माधवचंही मन अधेमध्ये डळमळीत होत होतं. तेव्हा तो कुंभार म्हणाला की तू इथे कशासाठी आलायस. माधव शांत झाला. तो म्हणाला की मंदिरासाठी. मग नजर ही वाटेवर ठेव, आजूबाजूला नाही. दोघं पुढे चालत राहिले. रात्र झाली, थकवा आला, पाय दुखू लागले. पण कुंभार फक्त एकच वाक्य म्हणत होता की ध्येय डोळ्यांसमोर असेल तर पाय थकत नाहीत. पहाट झाली. सूर्यदेवांनी दर्शन दिलं. त्याआधीच हे दोघही मंदिरात पोहोचले होते. माधवने तो छोटासा दिवाही तिथे प्रज्वलित केला. मंदिर प्रकाशानं उजळलं. माधवने मनोभावे विठ्ठलाला नमस्कार केला. आनंदाने तो गुरूंना भेटायला परतला. तेव्हा गुरूंनी विचारलं, काय रे लावलास का दिवा? त्याच्यावर तो म्हणाला, हो. मग गुरूंनी विचारलं की काय मिळालं? तर माधव म्हणाला की दिवा तर मी लावला पण ते सगळेजण म्हणतात ना तशी माझी मनोकामना काही पूर्ण नाही झाली. त्याच्यावर गुरुवर्य हसले आणि म्हणाले की अरे झालीये, आज तुला मंदिराचा रस्ता नाही तर तुला स्वतःचा रस्ता सापडलाय. लक्षात ठेव, ज्याचं ध्येय स्पष्ट असतं त्याचं प्रत्येक पाऊल हे योग्य दिशेनेच पडतं. मंडळी किती सुंदर संदेश आहे ना. आपलं प्रत्येक पाऊल हे ध्येयाच्या दृष्टीनेच पडलं पाहिजे पण त्यासाठी ध्येय निश्चिती होणं तितकंच गरजेचं आहे, हो ना. अशी ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.

0: Amphire registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: श्रोते हो, तुम्ही देखील तुमच्या आयुष्याचं ध्येय निश्चित केलंय का आणि त्या ध्येयाच्या अनुष्ठा

0: अनुषंगाने तुमची पावलं त्या ध्येयाच्या मार्गावर पडतायत का हे तुम्ही सुद्धा अधूनमधून खात्री करून घ्या, तरच आयुष्य यशस्वीरित्या जगण्यास आपल्याला मदत होऊ शकते. याच गोष्टीबद्दल क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्याशी काय बोलतात ऐकूयात त्यांच्याच कडून. नमस्कार वाणी सर.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो.
0: आजची ही छान गोष्ट ऐकली त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
1: सो कसं आहे बघा, अंधारात दिशा दाखवणारी दीपमाळ जितकी महत्वाची असते ना, तितकीच आयुष्यात यशाचे शिखर गाठण्यासाठी गुंतवणूक ही महत्वाची असते. ध्येय आणि गुंतवणूक याचा सुरेख मेळ, सुरेख संगम हा घालता आलं पाहिजे हेच या गोष्टीतून आपल्याला जाणवते. आयुष्यात ध्येयाची दीपमाळ उजळवायची असेल तर आज वेळेत केलेली योग्य गुंतवणूक हाच सर्वात मोठा पाया आहे. गुंतवणूक ही फक्त पैशांची असली पाहिजे का मॅडम? नक्कीच नाही. स्वतःचे ज्ञान, कौशल्य, वेळेमध्ये केलेली गुंतवणूक आपल्या ध्येयाच्या दीपमाळेकडे आपल्याला घेऊन जाण्यास मदत करते. जशी दीपमाळ अंधारात रस्ता दाखवते तसेच आजची शिस्तबद्ध बचत आणि गुंतवणूक भविष्यातील प्रत्येक ध्येय पूर्ण करण्याचे सामर्थ्य ठेवते. आपल्या ध्येयाची दीपमाळ जर सतत तेवत ठेवायची असेल तर सातत्यपूर्ण गुंतवणूक आणि योग्य नियोजन याचं तेल जर आपण त्याला घातलं तर कदाचित आपण त्या ध्येयाच्या पूर्तीपर्यंत पोहोचू शकतो, ध्येयाची दीपमाळ ही गाठू शकतो. हेच या गोष्टीचा खरा सार आहे जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो.
0: वा क्या बात है. तेव्हा श्रोते हो, तुम्ही देखील तुमच्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकण्याच्या तयारीत असाल तर इन्व्हेस्टमेंट किती महत्वाची आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या कुठल्याही इन्व्हेस्टमेंटसाठी, फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हाच कार्यक्रम तुम्ही क्रिसेंटच्या फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. श्रोते हो, आमचे असे विविध उपक्रम तुम्हाला आवडतात का? तुमचा याबद्दलचा अभिप्राय काय आहे हे आम्हाला जरूर कळवा आम्ही सांगितलेल्या फोन नंबरवर किंवा आमच्या ईमेल आयडीवर सुद्धा. आमचा ईमेल आयडी तुम्हाला आमच्या वेबसाईटवरून मिळेल. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार.

0: NSE registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: क्लीन।
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लीनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूस सर्व्हिसेस हायजीन। संपर्क 98 22 19 13 20 9822 19 1320।
0: बापूस सर्व्हिसेस हायजीन।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक बापूस सर्व्हिसेस हायजीन पुणे।
4: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर।
5: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
4: काय?
5: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या।
4: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतात। अगं, पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात।
5: इथल्या समद्या बंगल्या

0: मध्ये बापू सर्व्हिसेस हायजीन जी माणसं टाक्या साफ करतात त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
1: बापू सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
0: घासते ओ घासते.
2: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापू सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221320 98221320.
1: श्रोत्या नमस्कार. बापू सर्व्हिसेस हायजीन प्रस्तुत पाण्याच्या टाकीची स्वच्छता आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बापू सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका स्मृती पोद्दार मॅडम आहेत आपल्यासोबत. स्मृती मॅडम नमस्कार.
3: नमस्कार.
1: बापूजची सर्व्हिस गेली 35 वर्षांहून अधिक काळ आता पुणेकरांना सर्व्हिस देते आणि पुण्याबाहेरही अर्थातच. तर या सगळ्याबद्दल, या प्रवासाबद्दल तुम्ही सांगताच आहात, त्याचबरोबर विश्वासार्हता जी तुम्ही इतकी वर्ष जपली आहे ग्राहकांची, त्यानुसार बरंच आपण डिस्कस करतोय. आता मागच्या भागात बोलताना तुम्ही पाण्याच्या नियोजनाबद्दल ओझरता उल्लेख केला होता.
3: बरोबर.
1: त्याबद्दल एकदा ऐकायचंय, कारण बऱ्याचदा ग्राहकांकडून हे प्रश्न विचारले जात असतील पाण्याच्या नियोजनाचे.
3: हो.
1: आणि तुम्ही सर्व्हिस देताना पाण्याचं नियोजन आधी कसं करता आणि मग आपण प्रश्नांकडे जाऊ.
3: काय होतं, प्रत्येक ग्राहक जेव्हा फोन करतो तेव्हा त्याला माहीत नसतं की कसं अप्रोच व्हावं किंवा तुमची काय पद्धत आहे किंवा तुम्ही बुकिंग घेता का किंवा तुम्ही आजच फोन केलात की मग लगेच माणसं पाठवता का, बापूजमध्ये काय पद्धत आहे. तर मला त्यांना असं सांगायचं आहे की पाणी म्हणलं की कसं थोडंसं नियोजन लागतं. तर त्याच्याकरता आपण एक दिवस आधी किंवा 24 तास आधी समजा बुकिंग घेतलं, अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तशी तुम्ही जर अपॉइंटमेंट घेतली आणि तुम्ही जर तुमच्या पाण्याचं नियोजन केलं, नियोजन म्हणजे त्यांना अर्थात ग्राहकांना माहीत नसतं कसं नियोजन करायचं, आम्ही काय करायला पाहिजे, तर ते आम्ही त्यांना सांगतो की हा तुम्ही बंद करून पंप ठेवा किंवा वरच्या टाकीत पाणी कसं कमी ठेवता येईल तुम्हाला, याचा आम्ही त्यांना थोडंसं मार्गदर्शन फोनवर देतो. आणि मग ते त्यांनी नियोजन केल्यानंतर मग आमची माणसं तुमच्याकडे किती वाजता येतील, साधारण मग तुम्हाला दुपारची वेळ हवी आहे का, मग त्या वेळा ठरवल्या जातात आणि या वेळा थोड्याशा मागे पुढे होऊ शकतात. कारण प्रत्येक ठिकाणी ग्राहक रिकामीच ठेवतो टाकी असं नाही, काही ठिकाणी भरलेले असतात, मग पाणी सोडून द्यावं लागतं किंवा मग थांबावं लागतं, मग वेळ होतो. असं आपण कट टू कट टायमिंग देऊ शकत नाही. तो वेळेचा जो भाग आहे तो थोडासा आपल्याला मॅनेज करावा लागतो. आणि हे सगळं आपण त्यांना सांगतो जेव्हा त्यांचं फोन येतो आणि मगच आपली माणसं त्यांच्याकडे फोन करून जातात आणि काम करून देतात.
1: अच्छा, आता याच्याबद्दल तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचं, मी म्हणलं तसं प्रश्नही आहेत, त्या सगळ्याबद्दल आपण बोलूयात. पण त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, टाकीचं वॉटर प्रूफिंग, वॉटर पंप दुरुस्ती, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेससाठी संपर्क करा बापू सर्व्हिसेस हायजीन यांना. संपर्क 98221 91 320 98221 91 320 9822191320. आमची वेबसाईट www.bapuservices.com. सो स्मृती मॅडम, मी जसं म्हणलं तसं की आता हे तुम्ही जेव्हा सर्व्हिसेस द्यायला जाता तेव्हा तुम्हाला ग्राहकांकडनं प्रश्न बरेच येत असतील की पाण्याच्या टाकीची स्वच्छता करताना एक कॉमन खूप प्रश्न असतात, ते मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला काय काय विचारले जातात, समजा की बुकिंग आधी करावं लागतं का, की 24 तास आधी सांगावं लागतं का तुम्हाला, की मी आज फोन केला तर तुम्ही लगेचच माणसं पाठवू शकाल टाकी स्वच्छ करायला, असं काही असतं का?
3: हो असतं, नक्की खूप प्रश्न असतात. आणि मला त्यांना असं सांगायचं आहे की पाणी हा असा विषय आहे की तो मॅनेज करावा लागतो, कारण तो सोसायटीवर अवलंबून असतो. एखादी सोसायटी जर मोठी असेल तर मी त्यांना ते असं म्हणू शकत नाहीत की आता लगेच 10 मिनिटात माणूस पाठवा, आणि असं शक्य होत नाही. कारण त्याच्यासाठी आपण पाणी वाया न घालवता कशी टाकी स्वच्छ करू शकतो याच्याकडे जास्त भर देतो आपण. आजकाल तुम्ही बघता पाणी आपल्याला किती महत्वाचा विषय झालेला आहे आज, त्यामुळे ते नियोजनबद्धच केलं पाहिजे. म्हणून आम्ही काय करतो, आम्ही 24 तास आधी किमान बुकिंग घेतो, अपॉइंटमेंट घेतो, फिक्स करून घेतो आणि मग त्याप्रमाणे त्यांचा ऍड्रेस, फोन नंबर आणि इतर गोष्टी, माहिती सगळी घेऊन, आणि त्यांनी किती वर्षापूर्वी स्वच्छ केली आहे, कधी स्वच्छ केली आहे का टाकी आधी तुम्ही, नसेल केली तर मग काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात, या गोष्टींचा अंदाज घेऊनच आम्ही आमची माणसं पाठवतो.
1: यामध्ये अजून बरेचसे प्रश्न येतात की मग तुम्ही जी माणसं पाठवता ती काय मटेरियल वापरता किंवा त्यांचे हातपाय ते कसे धुतात आणि मग आमच्या पाण्याच्या टाकीत उत्तरणार, हा तर एक कॉमनच प्रश्न.
3: हो अगदी बरोबर. कसं आहे, मॅन्युअली जेव्हा आपण स्वच्छ करतो तेव्हा माणूस टाकीच्या आतमध्ये उतरतो आणि आमच्याकडची जे माणसं असतात जेव्हा उतरतात

0: ती त्यांचे पाय पोटॅशियमने स्वच्छ करून मगच ते खाली उतरतात
1: बरं.
0: आणि केमिकलनी ती टाकी स्वच्छ करून, दोर असतो त्यांच्याकडे त्याच्या थ्रू ते खाली उतरतात आणि टाकी मॅन्युअली स्वच्छ करून देतात. ज्या छोट्या टाक्या असतात त्यांना आपण रेकमेंड करतो की त्यांनी मॅन्युअली करून घ्यावं, आणि ज्या मोठ्या टाक्या असतात ज्या 50,000 लिटरवरच्या असतात त्यांनी मशीन क्लिनिंग करून घ्यावं असं आम्ही त्यांना ऍडवाइस देतो.
1: अच्छा.
0: तसंच अजून एक महत्वाचा मुद्दा असा मला सांगायचा आहे की टाकी ही वर्षातनं तुम्ही कमीत कमी 3 वेळा तरी स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे. कारण जसं आपलं ऋतू असतो, वेगवेगळे ऋतू असतात, उन्हाळा असतो, पावसाळा असतो, हिवाळा असतो, आता प्रत्येक ऋतूमधले प्रॉब्लेम्स वेगळे वेगळे असतात. आणि काय होतं, टाकीमध्ये ओलावा कायम असतो आणि आपण जर घरामध्ये साधं पीप जरी आपण भरून ठेवलं पाण्याचं तर आपण त्यातलं पाणी बदलतो, आपण स्वच्छ करतो, पालथं घालून ठेवतो, मग थोड्या वेळाने आपण त्याच्यात पाणी भरतो. मग आपली जी टाकी आहे ती सुद्धा नित्य नियमित जर आपण स्वच्छ केली नाही तर त्याच्यामध्ये अल्गे, बॅक्टेरिया किंवा शेवाळ किंवा अन्य काही गोष्टी त्याच्यामध्ये साठू शकतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याचे आजार होऊ शकतात. आणि काय होतं, जेव्हा गाळ असतो तेव्हा जास्त आपल्या कामगारांचे श्रमही जास्त असतात, त्यामुळे त्याची पैशाची जी आकारणी असते किंवा जे आपण चार्जेस लावतो ते पण एक्स्ट्रा मग तुम्हाला बेअर करावे लागतात. तर ते हे सगळं तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही जर टाकी स्वच्छ नियमित करून घेतली तर टाकीचं एक मेंटेनन्स होतं, तुम्हाला कळतं की टाकीमधल्या पाईप्स गंजलेल्या आहेत का वगैरे, आणि तुम्ही मग त्या बदलू शकता. ते सांगतात झाकणं असतात ज्याला क्रॅक्स गेलेली असतात, जे खराब असतात, मग ती तुम्ही बदलून घेऊ शकता.
1: ओके.
0: अशा प्रकारचे सल्ले आपण त्यांना देऊ शकतो आणि ते बदल करून घेऊ शकतात.
1: नक्कीच. सो सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस या बापूज सर्व्हिसेस कडून दिल्या जातात आणि पाण्याची नियोजनबद्ध स्वच्छता केली जाते असं आपण म्हणूयात. याचबरोबर आजच्या भागात वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, टाकीचं वॉटरप्रुफिंग, वॉटर पंप दुरुस्ती तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेससाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना. संपर्क 98221 91 320, 98221 91 320, 9822191320. आमची वेबसाईट www.बापूजसर्व्हिसेस.com. बापूज सर्व्हिसेस हायजीन प्रस्तुत पाण्याच्या टाकीची स्वच्छता आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात पुढच्या भागात स्मृती मॅडम सोबत. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतय की
2: काय.
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतात. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूज सर्व्हिसेस हायजीन जी माणसं टाक्या साफ करतात त्यांना बोलवा, लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूज सर्व्हिसेस हायजीन का. बरोबर बोलावते, पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221913 20, 98221913 20.
5: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक बापूज सर्व्हिसेस हायजीन पुणे. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल पुणे. नमस्कार श्रोते हो, राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल तर्फे आयोजित डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्यासाठी या कार्यक्रमात मी अनुप्रिता आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. स्त्री आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्न आपण फक्त संकोचामुळे मनातच ठेवतो. गर्भाशय, हार्मोन्स, संसर्ग, मूत्रसंस्था, वेदना किंवा अगदी दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणाऱ्या समस्या, याबाबत योग्य माहिती मिळवणं तितकंच गरजेचं आहे. या कार्यक्रमातून युरो गायनेकोलॉजी क्षेत्रातील तज्ज्ञ महिला डॉक्टर आपल्याशी थेट संवाद साधणार आहेत. वैज्ञानिक माहिती, सोप्या शब्दात दिलेला सल्ला आणि गैरसमज दूर करणारी ही चर्चा, हेच या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य. चला तर मग स्त्री आरोग्याबद्दल मोकळेपणानं बोलूयात. डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्यासाठी या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधण्यासाठी इथे उपस्थित आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध युरो गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी. डॉक्टर चौधरी यांनी 1989 साली मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमधून वैद्यकीय पदवी घेतली आणि त्यानंतर 1991 मध्ये त्यांनी स्त्री रोग

0: शल्य विशारद ही पदवी घेतली. डॉक्टर वीणा चौधरी यांनी इंग्लंडमध्ये प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर युरो गायनेकोलॉजिस्ट अर्थात स्त्री मूत्ररोग तज्ज्ञ म्हणून काम करायला सुरुवात केली. गेली 35 वर्ष त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या त्या राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. आपल्याशी संवाद साधतायत युरो गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार.
0: या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत.
1: थँक्यू.
0: महिलांशी संबंधित अनेक समस्या असतात पण मनात खूप संकोच असतो, त्या कोणाला विचाराव्यात याविषयी माहिती नसते. तर आज तुम्ही आहात या कार्यक्रमामध्ये, तर श्रोत्यांच्या शंकांचं नक्कीच निरसन होईल. आपण सुरुवात करूयात. पहिल्यांदा मला तुम्हाला विचारायचं आहे की महिलांमधील मूत्र असंयमाचे नक्की प्रकार कोणते आहेत?
1: मूत्र असंयम म्हणजे इनकंटिनन्स, म्हणजे लघवी गळणे. त्याचे तीन प्रकार आहे, एक स्ट्रेस इनकंटिनन्स, एक अर्ज इनकंटिनन्स आणि एक मिक्स इनकंटिनन्स. स्ट्रेस इनकंटिनन्समध्ये स्त्रियांना खोकला आला, जोरात हसले किंवा शिंक आली, त्याने होणारे लघवीचे असंयम. अर्ज इनकंटिनन्स म्हणजे खूप घाई होणे, म्हणजे पटकन वॉशरूममध्ये जाणे, त्याच्या आधीच लघवी गळून जाणे. आणि मिक्समध्ये एक हे दोघांचं मिश्रण, कधी अर्ज इनकंटिनन्स होते, कधी स्ट्रेस इनकंटिनन्स होते.
0: अच्छा. खूप महिलांच्या आयुष्यात, अगदी दैनंदिन आयुष्यात या समस्येचा सामना करावा लागतो त्यांना, तर मग यावरती एन्डोस्कोपिक स्लिंग शस्त्रक्रिया हा उपाय असू शकतो का?
1: एन्डोस्कोपिक स्लिंग शस्त्रक्रिया ही स्ट्रेस इनकंटिनन्स साठी आपण करतो. हे दुर्बिणीद्वारे आपण करतो आणि एक स्लिंग असते, ती स्लिंग युरेथ्रा म्हणजे मूत्र नलिका असते त्याच्या खाली बसवतो आणि त्याने खूप स्त्रियांना, साधारण 90% स्त्रियांना फायदा होतो.
0: बर. आणि ही स्लिंग शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्ण किती दिवसांनी काम करू शकतो?
1: रुग्ण संध्याकाळपासूनच काम करू शकतो. हे डे केअर सर्जरी आहे आणि त्याचा फायदा लगेच दुसऱ्या दिवशी दिसायला लागतो. त्याला खूप काय आराम करायची गरज नसते आणि डे केअर सर्जरीमुळे पेशंट घरी पण जाऊ शकतो.
0: एका दिवसात ह्या शस्त्रक्रिया?
1: हो, एका दिवसात शस्त्रक्रिया होते. आणि स्त्रियांमधले हे आजार बरेच वर्ष स्त्री सहन करत असते, ते 100% बरे होतात.
0: श्रोते हो, महिलांच्या लघवीच्या विकारांवर आधुनिक तंत्रज्ञानानं उपचार करता येतात. सकाळी उपचार घेतले की रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येतं. स्त्रियांच्या लघवीच्या विकाराबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 72 76 89 49 49, 72 76 89 49 49. फोन नंबर पुन्हा एकदा 7276894949. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की स्ट्रेस इनकंटिनन्स म्हणजे खोकला आला किंवा त्या
1: शिंक आली किंवा जोरात हसलं, त्याच्यामुळे म्हणजे ॲबडॉमिन, पोटाचं प्रेशर वाढलं आणि त्या प्रेशरमुळे लघवी होऊन जाणे, त्याला स्ट्रेस इनकंटिनन्स असे म्हणतात.
0: आणि त्यावरती ही जी स्लिंग शस्त्रक्रिया आहे ती केल्यानंतर 90% ते 100% फायदा होऊ शकतो.
1: येस.
0: बर. या स्लिंग शस्त्रक्रियेच्या फायद्याबद्दल तर आम्हाला कळलं, पण याचे काही, जसं आपण म्हणतो, साईड इफेक्ट्स आहेत का किंवा काही तोटे होऊ शकतात का रुग्णाला?
1: काही काही स्त्रियांना ते स्लिंग जे मटेरियल असतं त्याची रिएक्शन येऊ शकते आणि त्याच्यामुळे ती स्लिंग काढावी लागते. पण हे खूप कमी प्रमाणात होतं. मॅक्झिमम स्त्रियांना हेचा फायदाच होतो.
0: ओके. आणि कुठल्या वयाच्या स्त्रिया हे करू शकतात, त्याच्यासाठी काही एज लिमिट आहे का?
1: एज लिमिट वगैरे काही नाही आहे, कुठल्याही वयाच्या स्त्रियांना करू शकतो आपण. वयस्क स्त्रियांमध्ये पण होऊ शकतो. साधारण 35 ते 55 वय असतं तेव्हा आपण ही स्लिंग शस्त्रक्रिया करू शकतो आणि 55 नंतर सुद्धा, म्हणजे 65 पर्यंत आपण करू शकतो.
0: बर. श्रोते हो, महिलांच्या लघवीच्या विकारांवर आधुनिक तंत्रज्ञानानं उपचार करता येतात. सकाळी उपचार घेतले की रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येतं. स्त्रियांच्या लघवीच्या विकाराबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 72 76 89 49 49, 72 76 89 49 49.

0: फोन नंबर पुन्हा एकदा 7276894949. जसं तुम्ही सांगितलं की स्ट्रेस इनकंटिनन्स असतो, पण कधी कधी कसं होतं की फक्त आपल्याला खूप खोकला झाला तर ही समस्या जाणवते, पण काही महिलांना अगदी रोजच्या आयुष्यात सुद्धा या समस्येचा सामना करावा लागतो. तर तुम्ही काय सल्ला द्याल की ही शस्त्रक्रिया नक्की कुठल्या पातळीवर करावी किंवा कोणी करावी?
1: ज्यांना स्ट्रेस इनकंटिनन्स असतो त्यांची आपण युरोडायनॅमिक टेस्ट करतो. युरोडायनॅमिक टेस्ट एक कॉम्प्युटरमधली टेस्ट असते, ज्याला एक कमोड अटॅच असतो आणि एक मशीन असतं युरोडायनॅमिकचं. त्याच्यावर आपल्याला ते ग्राफ आणि त्यांचं मिक्चुरेशन फंक्शन कसं आहे ते रेकॉर्ड होतं, आणि त्याच्यावरनं आपल्याला ठरवतो आपण की ही स्ट्रेस इनकंटिनन्सची सर्जरी त्यांना उपयुक्त होणार की नाही हे आपल्याला अंदाज येतो. त्याच्यानंतर आपण पेशंटला तयारी करतो.
0: बरोबर. म्हणजे आधी तुम्हाला त्रास होत असल्यावर डॉक्टरांचा युरोगायनिकोलॉजिस्टचा सल्ला घेणं महत्वाचं आहे की तुम्ही नक्की कुठल्या स्टेजवरती आहात आणि नंतरच तुम्हाला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला.
1: त्याच्यात वेगवेगळ्या टेस्ट असतात. एक युरिनची टेस्ट असते, युरोडायनॅमिक्स असते, युरोफ्लोमेट्री असते, आपण सोनोग्राफी वगैरे करतो, आणि काहीतरी ब्लड टेस्ट असतात. हे सगळं करून झाल्यावर जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा आपण पेशंटला सजेस्ट करतो की इट इज ते उपयुक्त आहे की नाही आहे.
0: बर बर. श्रोते हो, महिलांच्या लघवीच्या विकारांवर आधुनिक तंत्रज्ञानानं उपचार करता येतात. सकाळी उपचार घेतले की रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येतं. स्त्रियांच्या लघवीच्या विकाराबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 72-76-89-49-49, 72-76-89-49-49. फोन नंबर पुन्हा एकदा 7276894949. श्रोते हो, अधिक माहितीसाठी आमच्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा पत्ता: राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे सातारा रस्ता, पुणे. पत्ता पुन्हा एकदा: राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे सातारा रस्ता, पुणे. तर श्रोते हो, या होत्या युरोगायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी. आजच्या डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्यासाठी या भागातून मिळालेली माहिती आपल्या दैनंदिन आयुष्यात नक्कीच उपयोगी ठरेल अशी आशा आहे. स्त्री आरोग्याबाबत योग्य वेळी योग्य सल्ला घेणं हेच उत्तम आरोग्याचं गमक आहे. तर पुढच्या आठवड्यात आम्ही पुन्हा भेटू याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत काळजी घ्या, जागरूक रहा आणि आरोग्याला प्राधान्य द्या. डॉक्टर वीणा चौधरी, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना ही खूप महत्वपूर्ण माहिती दिलीत, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
1: नमस्कार.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, पुणे. संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: तुमच्या फिटनेससाठी फक्त विक्रम्स फिटनेस.
4: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट रहा.
3: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना,
4: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
3: संपर्क 90111-32500,
4: 9011-32500.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट, स्टे फिट.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आज आहे विक्रम्स फिटनेस मध्ये आणि आज आपण गप्पा मारणार आहोत इथल्याच लोकांशी. गुड मॉर्निंग सर.
8: गुड मॉर्निंग.
7: आपलं नाव सांगता का?
8: माझं नाव कॅप्टन अमिताभ सुधीरवाजे.
7: अच्छा, आणि वय किती आहे तुमचं?
8: माझं आता वय 53.
7: तुम्ही एकदम फिट दिसताय. मग विक्रम्स फिटनेस मध्ये तुम्ही जॉईन झालात कशासाठी? तेव्हा वजन जास्त होतं का, काही त्रास होत होता का?
8: नाही, वय वाढायला लागल्यामुळे ऑटोमॅटिकली हॉर्मोन्स मध्ये तुमचं वजन जे वाढायला चालू होतं ते मला कंट्रोलमध्ये ठेवायचं होतं, आणि एक वयाप्रमाणे थोडी फ्लेक्सिबिलिटी वाढायला पाहिजे म्हणून मी इकडे विक्रम फिटनेसला यायला चालू केलं पूर्णपणे.
7: अच्छा, बरं. मग इथे आल्यानंतर, आता इथे जॉईन करून तुम्हाला साधारण किती महिने झाले? बर, इथे आल्यानंतर जो काही डाएट दिला जातो, जे एक्सरसाइज सांगितले जातात, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही ते रेग्युलर फॉलो करता का?
8: मी इथं जेव्हा आलो ना पहिल्यांदा तेव्हा माझं वजन 108 किलो होतं.
7: बरं,
8: ठीक आहे ना. आणि आता मी तुमच्याशी जेव्हा बोलतोय तेव्हा मी 96 होतो फक्त. म्हणजे गेल्या 2.5 महिन्यामध्ये माझं 12 किलो वजन कमी आलेलं आहे.
7: खरं?
8: आणि यांच्याकडे रेग्युलरली मी जेव्हा येतो सकाळी तेव्हा ते माझं वे करतात, मला वजन सांगतात किती आहे.

0: मग मी एक्सरसाइज वगैरह करतो, त्यांचा डाएट आहे, त्या डाएटमध्ये लिहून घेतात की मी काय खाल्लंय, दे टेल मी व्हॉट टू इट व्हॉट नॉट टू इट म्हणून. आणि इव्हन जर का आपण दुसरं काही खाल्लं, मग त्यात लिहिलं खरं तर मी काय खाल्लं, ते मला सांगतात समजून की हे खाल्ल्यामुळे काय होऊ शकतं काय होऊ शकत नाही म्हणून. आणि होतं काय की त्यांच्या डाएटमुळे तुमचं वजन जे एकदा कमी व्हायला चालू होतं ना, तो कॉन्फिडन्स वाढायला चालू होतो.
1: राईट,
0: वी कॅन रिड्यूस वेट म्हणून. आणि दे आर मॉनिटरिंग मी व्हेरी नाईसली.
1: ओके,
0: म्हणजे असं नाही की त्यांचा रिगरस काय आहे म्हणून, ते तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला जे खायचं आहे ते तुम्ही त्यांना सांगू शकता की मला हे आवडतं खायला. दे विल टेल यू की दिस इज, तुम्ही कधी खाल्लं पाहिजे, दुपारी खावा किंवा संध्याकाळी खावा किंवा तुम्ही संध्याकाळी अवॉइड करा, हे सगळं मला त्यांनी सांगितलं. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी, आय एम रिड्युसिंग अराउंड अ किलो आता, कारण इनिशियली खूप फास्ट रिड्यूस झालं. आता तरी आठवड्याला एखादा किलो माझं वजन कमी होतंय आणि फ्लेक्सिबिलिटी वाढायला लागलेली आहे. मी वरतील त्यांनी मला जे स्ट्रेचिंग देत आहेत किंवा जे वेट देत आहेत, तर आय एम व्हेरी हॅपी. म्हणजे मी इतक्या वर्ष का केलं नाही त्याचं आता मला रिग्रेट व्हायला लागलेलं आहे, बट इट्स बेटर टू बी लेट दॅन नेव्हर, त्यामुळे आय एम हॅपी.
1: राईट राईट, खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलून, आणि तुमच्या फ्युचर लाईफ साठी तुम्हाला ऑल द बेस्ट.
0: थँक्यू, थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच.
1: कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 90111 32500, 90111 32500, 9011 3250. गुड मॉर्निंग विक्रम.
2: श्रोते नमस्कार.
1: अमिताभ यांच्याशी आता आपण गप्पा मारल्या, काय सांगशील त्यांच्याबद्दल?
2: आता अमिताभ सरांचं सांगायचं झालं तर कॅप्टन, तर त्यामुळे पहिल्या म्हणजे आता कॅप्टन असलेली व्यक्ती बेसिकली फिटनेसमध्ये आधी नक्की असते, म्हणजे त्यांना माहितीये की अॅब्सोल्युटली फिट असणं कसं असतं. फक्त नंतर काय काही कारण असतं, त्यांचं हळूहळू थोडंसं वजन वाढत गेलं असेल आणि त्यांचं वजन 108 किलो झालं होतं जेव्हा ते आपल्याकडे जॉईन झाले तेव्हा. आता त्यांच्या बाबतीत 2-3 गोष्टी सांगायच्या, म्हणजे पहिल्या दिवसापासून जे काही डाएट सांगितलं गेलं ते अत्यंत काटेकोरपणे त्यांनी फॉलो केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक्सरसाइज ते कधीही चुकवत नाहीत, डिसिप्लिन त्यांचा अतिउत्तम आहे. आणि मी नेहमी जसं म्हणतो की 90% क्रेडिट हे क्लायंटला जातं, 10% आम्हाला जातं. आम्ही फक्त लिहून देतो कधी कधी काय काय खायचं, किती खायचं, काय करायचं, किती कुठले व्यायाम करायचे, शेवटी करतात फॉलो आपले क्लायंट्स. आणि त्यामुळे जे काय आता त्यांचं वजन कमी झालंय, मायामध्ये 2.5-3 महिन्यामध्ये त्यांचं 10-12 किलो वजन कमी झालेलं आहे, आता ते 96 आलेलं आहे. आणि आय एम शुअर वजन कमी झाल्यामुळे त्यांना आता जरा आधीपेक्षा थोडंसं बरं वाटत असेल. वजन अजून कमी करायची गरज आहे, ती प्रोसेस तर चालूच राहील. पण मेन म्हणजे काय की थोडाफार त्यांचा काही समजा फिटनेसची टच जो काय मध्ये आधी गेला असेल तर तो आता परत आलाय, परत आता वजन कमी व्हायला लागलंय. आणि आय एम शुअर दिस इज द लास्ट टाइम त्यांना वजन कमी करायची गरज पडेल, कारण काय ह्याच्यानंतर ते वजन कमी झालेलं नक्की मेंटेन ठेवतील.
1: म्हणूनच श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 90111 32500, 90111 32500, 9011 3250. पुन्हा भेटूयात विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेहेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस, थिंक फिट स्टे फिट.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: उफ्फो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद स्वच्छ फ्री फ्लो वैक्यूम डाइट के हर दाना समान.
6: तो ऐसा बोलो ना,
5: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
7: क्यों छोटे साहब?
5: मम्मी मैं तो
7: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
3: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
8: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
9: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
10: भारत का गम एक्सपर्ट.
3: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
11: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
12: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल श्रोते हो आपण ऐकत आहात. सकाळचे 10:58 होत आहेत. ठळक बातम्या ऐकूयात.
1: विविध भारती पुणे ठळक बातम्या. नारळी पौर्णिमेचा सण आज ठिकठिकाणी साजरा होत आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह ठिकठिकाणच्या किनारपट्ट्यांवर कोळीवाड्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. होळ्यांची रंगरंगोटी करण्यात आली असून समुद्राला नारळ अर्पण करून पूजा करण्यात येत आहे. राखी पौर्णिमा उद्या साजरी केली जात आहे. नेपाळला गेलेले 133 भारतीय अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळकडे जाणाऱ्या महामार्गांची अवस्था गंभीर झाली असल्यामुळं मदतकार्य पुरवण्यातही अडचणी येत आहेत. नेपाळमध्ये पुरामुळं मृतांची संख्या 160 पुढं गेली असून हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नेपाळमध्ये अडकलेल्यांसाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या किंवा पर्यटकांच्या कुटुंबातील सदस्यांनी किंवा नातेवाईकांनी 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात म्हणजे 11 दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातल्या युवकांशी खेलो इंडिया डायलॉगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाचा हा भाग असून माय भारतच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 1600 ठिकाणांवरच्या 8,000+ अधिक युवकांना ते संबोधित करणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे भाषातज्ज्ञ प्राध्यापक यास्मिन शेख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या म्हणजे शुक्रवारी पुण्यात सभा आयोजित करण्यात आली आहे. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ही सभा होणार आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबोत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची बाजू वरचढ आहे. भारताकडून फॉलो ऑन मिळाल्यानंतर श्रीलंकेनं काल दुसरा डाव सुरू केला. श्रीलंकेच्या 6 गडी बाद 282 धावा झाल्या आहेत. सध्या सोनल दिनुषा आणि केशर नुवांथा खेळत आहेत. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58
0: आपण ऐकत आहात. पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 11 आहेत. प्रसारित करीत आहोत
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: कार्यक्रमात सुरुवातीला मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात SH बिहारी यांनी लिहिलेलं गीत ऐकूयात. गीताचं संगीत OP नय्यर यांचं. चित्रपट काश्मीर की कली.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी मग चला पुन्हा गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सव. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट. सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
4: पुना गाडगीळ आणि सन्स पारंपरिक साज आधुनिक अंदाज. पुना गाडगीळ आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे सह.
5: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे.
1: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास.
5: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे.
1: कराड सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत. राजर्षी शाहू बँक मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे.

0: परंपरेची ही मॉडर्न सुवारी. चंदू काका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी. चंदू काका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्रविकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोडवरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
2: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री।
3: हे आहे पुणे विविध भारती 101 FM आणि आपण ऐकत आहात चंदुकाका सराफ मधुमालती। कार्यक्रमात यानंतर शैलेंद्र यांचं गीत, संगीतकार आहेत शंकर जयकिशन, गायक स्वरलता मंगेशकर यांचा आणि चित्रपट असली नकली।

0: साहिर लुधियानवी यांचं ताजमहल चित्रपटातलं गीत ऐकलं आपण, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात संगीत दिलं होतं रोशन यांनी. चंदू काका सराफ मधुमालती कार्यक्रमात लगेच परततोय या विश्रांतीनंतर.
1: नाडकर्णी काका, तुम्ही चक्क जॉगिंग करताय. अहो, 2 महिन्यांपूर्वी तर तुम्हाला संधिवात होता ना.
2: हो ग, माझे गुडघे त्यावेळी असे सुजले होते, चालणं तर सोड, माझे उठण्या बसण्याचेही वांदे होते.
1: मग
2: माझ्या शेजारील पटवर्धन वहिनींनी संधिवातासाठी डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घेतले. त्यांना तिथे उत्तम गुण आला. आता त्या रोज सकाळी नातीला स्कूटर वरून शाळेत सोडतात. म्हणून मग मी पण डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे गेलो. मलाही 100% गुण आला.
1: हो, तो तर दिसतोच आहे. माझ्या आईचे गुडघे पण खूप दुखतायत.
2: अगं मग आईला डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे घेऊन जा ना, गॅरंटेड बरी होईल. माझा अनुभव आहे. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत, तेही विना ऑपरेशन.
1: काका, उद्याच जर त्या आईला घेऊन डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे, त्यांचा नंबर देता का?
2: हा घे नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59. सकाळीच जा आणि हो, त्यांना सांग की नाडकर्णी काकांच्या रेफरन्सने आली आहे म्हणून, म्हणजे पुढच्या वेळी माझा नंबर लवकर लागेल.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
4: महागाईचा वाढतोय गुंता,
5: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
4: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13-24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
6: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.
7: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
8: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
7: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
8: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
7: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
9: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
10: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साड्यांची महाराणी. लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा दाढी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पुना गाडगीळ आणि सन्स, पारंपरिक साज आधुनिक अंदाज. पुना गाडगीळ आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स, कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे सह.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: रवी यांच्या संगीतात आदमी और इन्सान चित्रपटातलं गीत ऐकूयात. गीताचे बोल साहिर लुधियानवी यांचे आणि गायक स्वर आहे आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांचा.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8805-18178. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगीळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
6: जाग उठा इन्सान चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत ऐकूयात, आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरात, संगीतकार राजेश रोशन.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज।
3: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। परंपरा तीच, रूप नवे।
4: चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात यानंतरचं गीत जुली चित्रपटातलं। आनंद बक्षी यांचे गीताचे बोल असून संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी। गायक स्वर किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा।

0: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
1: पुना गाडगे आणि सन्स, पारंपरिक साज आधुनिक अंदाज. पुना गाडगे आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स, कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे सह.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: पिघलता आसमान चित्रपटातलं गीत किशोर कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात, माया गोविंद यांच्या गीताला संगीत कल्याणजी आनंदजी यांचं।

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: गीतकार माया गोविंद, संगीत भूपेन हजारिका यांचं, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा गायक स्वर, चित्रपट आहे आरोप.

कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत लता मंगेशकर आणि कुमार सानू यांच्या स्वरात ये दिल लगी चित्रपटातल्या या गीताचे बोल समीर यांचे, संगीत दिलीप सेन समीर सेन।

0: सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
1: पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आपण ऐकत आहात. 11:58 झाली आहेत. ठळक बातम्या ऐकूयात.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. खेळ फक्त विजेते घडवत नाही तर आपल्याला उत्तम स्पर्धकही बनवतात आणि जीवनाला दिशा देतात असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातल्या युवकांशी खेलो इंडिया डायलॉगच्या माध्यमातून ते संवाद साधत होते. मुलांमधले गुण ओळखून प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि त्यासाठी सरकार सर्व प्रकारे पाठबळ देईल असं ते म्हणाले. 2036 ऑलिम्पिकमध्ये वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये चमकू शकतील असे खेळाडू आजपासूनच शोधले पाहिजेत असं आवाहन त्यांनी केलं. नेपाळमधल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतानं 37 टन वजनाच्या मदत सामग्रीची दुसरी खेप रवाना केली आहे. यामध्ये मदत कार्यासाठी लागणारी सामग्री, औषधं आणि खाद्यपदार्थांच्या पॅकेट्सचा समावेश आहे. विमानानं ही मदत रवाना झाल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशाद्वारे दिली आहे. दरम्यान नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे गंडकी आणि नारायणी नद्यांमधली पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या नेपाळ सीमेलगतच्या भागांमध्ये खबरदारी घेण्यात येत आहे. प्रशासनानं किनाऱ्यांवरच्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे देण्यात येणारा आशा भोसले पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी म्हणजे 29 तारखेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 1,11,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबोत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या 6 गडी बाद 324 धावा झाल्या आहेत. सध्या सोनल दिनुषा आणि केशर नुवांथा खेळत आहेत. श्रीलंकेनं 111 पेक्षा जास्त धावांची आघाडी मिळवली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: पुणे विविध भारती 101 FM आपण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजले आहेत.
3: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
6: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
1: प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात केल्याने होत आहे रे, पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी ताम्हणकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत निलिमा पटवर्धन.
7: मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्यागौरीचा नमस्कार. श्रावण सुरू आहे, संकल्पांसाठी उत्तम दिवस सुरू आहेत. आजच्या कार्यक्रमातली मुलाखत ऐकून तुम्हीही प्लास्टिक व्यवस्थापनाचा संकल्प कराल याची मला पूर्ण खात्री आहे. चला तर मग उशीर कशाला, आज भेटूया केल्याने होतं आहे रे हे सिद्ध करणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांना. नमस्कार श्रोते हो, सर्वांना विद्यागौरीचा नमस्कार. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शेकडो प्लास्टिकच्या गोष्टी वापरतो आणि फेकून देतो, पण हे सगळं प्लास्टिक जातं तरी कुठे? तर ते जातं जमिनीच्या पोटात किंवा समुद्रात. आज आपल्याकडे ज्या पाहुण्या आले आहेत त्यांचं या विषयातलं काम खूप मोठं आणि प्रेरणादायी आहे. एका अभयारण्यात प्लॅस्टिकमुळे मृत्यू झालेल्या हरणाला बघून विचार सुरू झाला आणि एक अद्भुत प्रवासही सुरू झाला. हा प्रवास आहे रुद्र एन्व्हायरमेंटल सोल्युशनच्या संस्थापिका डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांचा. पर्यावरणाच्या संबंधित गेल्या अनेक दशकांमध्ये अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे आणि त्याचा एक महत्वाचा घटक आहे प्लास्टिक. प्लास्टिकनी केलेल्या क्रांतीबरोबरच त्याचे दुष्परिणामही दिसत आहेत. या समस्येवर ज्यांनी कृती करून मार्ग शोधला अशा डॉक्टर मेधा ताडपत्रीकर आज आपल्यासोबत असणार आहेत. मेधाताई, कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत.
8: धन्यवाद गौरीताई. मलाही आज इथे कार्यक्रमात येऊन खूप आनंद झालाय आणि श्रोत्यांशीही गप्पा मारायला मिळत आहेत. आता अजूनच
7: चला तर मग थेट सुरुवात करूया. तुम्ही स्वतःला ऍक्सिडेंटल एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणता आणि ते प्लास्टिक खाल्ल्यामुळे झालेल्या एका हरणाच्या मृत्यूच्या प्रसंगाने तुमच्या विचारांची दिशा बदलली आणि व्यवसाय सुद्धा बदलला. ऐकायला आवडेल.
8: खरं सांगू का, तोपर्यंत आयुष्य, म्हणजे जोपर्यंत हे हरिण आमच्या आयुष्यात आलं नाही तोपर्यंत आयुष्य नेहमीप्रमाणे सर्वसामान्यांचं जसं असतं तसंच होतं. म्हणजे शिक्षण, फक्त नोकरीच्या ऐवजी व्यवसाय हे चालू होतं. हे करत असताना कधी असं वाटलं नाही की मी कचऱ्यावर काम करेन. कारण म्हणजे आपण कचरा हा जरी दररोज आपण बघत असलो करत असलो तरीही आपण त्याच्यावर काम करू असं कुठेही नसतं. मग आम्ही 2009 एका अभयारण्यात गेलो तर तिथे आम्हाला सांगितलं तुम्ही या बाजूला जाऊ नका कारण हरिण मेले. आम्हाला जास्ती आनंद बहुतेक वाघांनी खाल्लेला असणार वगैरे. पण 2-4 दिवसांनी कळलं की त्या हरणाच्या पोटामध्ये प्लास्टिक सापडलं. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा आम्ही ते फोटो दाखवायचो तेव्हा असं व्हायचं की अरे असं कसं करतात लोक, कारण का तुमच्या आमच्यासारखीच लोक जातात आणि तुमच्या आमच्यासारखीच लोक तिथे कचरा टाकून येतात. बरं, प्राण्यांचं कसं असतं, प्राण्यांनाही म्हणजे मीठ लागतं, मग ते त्यातला म्हणजे चाटतात आणि ती पिशवी पोटात जाते. बरं, ती तिथेच राहते, हालत नाही. काही दिवसांनी त्यांचा पाणी आणि पाणी नसल्याने आणि पोटात जागा कमी असल्याने मृत्यू होतो. मग आधी हरिण इतकं गोंडस त्याचं, म्हणजे आमचं असं व्हायचं असं कसं लोक करतात आणि कोणी ह्याच्यावर का काही करत नाही. हा, कारण का कसं असतं, कोणीतरी दुसऱ्यांनी काहीतरी करावं ही आपली प्रत्येकाची इच्छा असते. आणि मग आमचं गप्पा मारताना मी आणि माझा जे सहकारी आहेत शिरीष फडतरे म्हणून, आम्ही असे चहा पित असताना आमचं एकदा असं झालं की आपण सगळे लोक म्हणजे एकमेकांसारखेच आहोत, आपणही ह्याच्यावर काही करत नाही. मग आम्ही ठरवलं प्लास्टिक असतं काय हे शोधून काढू. म्हणून मग आमचा तो प्रवास चालू झाला
7: की मुळाशी जायचं ठरवलं.
8: आधी असतं काय, मग कळलं प्लास्टिक हे आपलं फॉसिल फ्युएल की ज्याच्यापासून डिझेल पेट्रोल होतं त्याच्यापासूनच प्लास्टिक बनतं. मग आता त्याचं होतं काय, तर मग असं कळलं की काही प्लास्टिक हे रिसायकल होतं त्याच्यापासून परत प्लास्टिक बनतं. पण जवळजवळ 40-50% प्लास्टिक हे निसर्गात सोडून दिलं जातं. एक मी फक्त तुम्हाला आकडा देते, गेल्या 60 जगभरात 8 पेक्षाही जास्ती प्लास्टिकचा कचरा तयार झाला.
7: माय गॉड.
8: त्यातला 9% रिसायकल झाला
7: फक्त.
8: हो, फक्त 12% हा जाळला गेला आणि जो बाकीचा राहिलेला आहे साधारण काय जो आहे तो अजूनही ह्या पृथ्वी तलावर इथेच राहणार आहे. म्हणजे एक प्लास्टिकची आज आपण काय चॉकलेट खाल्लं त्याच्यावरची चांदी जी आहे ती तुमचे माझे म्हणजे मुलं पतवंड गेली त्याची त्यांची पतवंड झाली तरी ते राहणार आहे. मग ही जेव्हा भीतीदायक गोष्ट आली मग तेव्हा वाटलं की अरे आपण ह्याच्यावर काही काम करू शकतो का. बरं, आम्ही दोघंही इंजिनियर नाही बरं का, त्यामुळे आपण काही करू असं काही नव्हतं, पण बघूयात तरी. म्हणून खरं आमचा हा म्हणजे आम्ही काम सुरू केलं आणि म्हणजे पहिली आमची प्रयोगशाळा होती हे स्वयंपाकघर. मग त्याच्यामध्ये प्लास्टिक वेगवेगळ्या भांड्यात घालणं, ते गरम करणं, पाण्यात घालणं. आणि खरी आयडिया आम्हाला आली म्हणजे म्हणतो ना आपला एक दिवा लागला तो म्हणजे जेव्हा आम्ही एक बर्फाचा खडा वितळताना पाहिला की तेव्हा असं झालं पाण्यापासून बर्फ, बर्फापासून पाणी, मग आपण हे प्लास्टिक बदल करू शकतो का. हा, म्हणजे प्लास्टिक बनत फॉसिल फ्युएल पासून, म्हणजे तर त्याच्यापासून आपण परत फ्युएल बनवू शकतो का. या एका साध्या सोप्या ह्याच्यातनं आमचा खरं प्रवास सुरू झाला आणि मग आम्ही एका प्रेशर कुकर मध्ये घातला. तो इतकं छोटं होतं की तो प्रेशर कुकर फुटला आतल्या प्रेशरने.

0: रंग आले
1: बर
0: मग ते काढले आणि ते जेव्हा तपासले तेव्हा लक्षात आलं रेच्चा हे तर म्हणजे परत खनिज तेलच झालं. मग आम्ही पहिलं मशीन बनवलं 2010 ला आणि तेव्हा आम्ही भारतातले पहिले असं
1: पायोनियर
0: म्हणजे प्लास्टिक टू फ्युएल बनवणारे होतो.
1: अशा रीतीने तुमची सुरुवात झाली. मी जे म्हणते की केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे. तसं तुम्ही आधी केलं आणि हे सांगितलं की केल्याने होतं गोष्टी होतात
0: पण
1: की ह्याचं काहीतरी केलं पाहिजे. हा जो एक काय टोचणी असते त्यातून त्या सगळ्या गोष्टी बाहेर येतात. खूपच छान मेधाताई. 2002 सालापासून साधारण प्लॅस्टिक बद्दल एक अवेअरनेस सुरू झाला बऱ्यापैकी आणि प्लॅस्टिकवर बंदी आली. मग त्याचं किती मायक्रॉन वगैरे सगळं आणि मग रिसायकल रियूज हे विचार खूप पुढे आले आणि सोबत पारंपरिक प्लॅस्टिक नष्ट करण्याचे जे पर्याय होते ते सुरूच होते. अशा या प्लॅस्टिककडे कच्चा माल म्हणून तुम्ही बघितलं तर आणि त्या दिवशी कृती केली ते तुम्ही सांगितलं, पण मग पुढे काय केलं?
0: जेव्हा आम्हाला लक्षात आलं की आपण प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन बनवू शकतो मग वाटलं चला आता हे मशीन बनवू. तर मशीन कसं बनवायचं हेही माहिती नव्हतं. त्यामुळे जेव्हा आम्ही पहिलं मशीन बनवलं तेव्हा मोठा प्रेशर कुकर असाच प्रकार होता आणि तेव्हा खूप आमच्याबद्दल लिहून आलं कारण का पहिले वगैरे आणि आम्ही पण असे खुश होऊन पाठीवर थाप अरे वा आपण काहीतरी चांगलं केलंय. पण हे करत असताना दोन महिन्यांनी एक आमच्याकडे वैज्ञानिक आले आणि ते म्हणले तुम्ही ह्यातला गॅस तो बाहेर सोडताय. आम्ही आपले हो पहिल्या दिवसापासूनच सोडतो कारण का खरं सांगते म्हणजे आम्हाला तेव्हा काहीच याची जाण नव्हती किंवा माहिती नव्हती. म्हणजे ह्यातनं तुम्ही जो सोडताय गॅस हा पर्यावरणाला म्हणजे धोकादायक आहे नका सोडू. त्या दिवशी संध्याकाळी मी आणि शिरीषने ठरवलं आपल्याला जमलं नाही आपण प्रयत्न केला देव सोडून. आम्ही खरं सांगते आम्ही त्या दिवशी संध्याकाळी आमच्या मशीनला टाळं लावलं
1: बर
0: आणि त्याच्यानंतर इतके फोन यायचे की आम्हाला मशीन पाहिजे आणि मग आमच्याकडे अशी धावपळ व्हायची आता कोणी उत्तर द्यायचं कारण का सांगणार काय
1: काय सांगणार.
0: मग आम्ही ठरवलं पण एक कुठेतरी म्हणजे असंच असतं ना की आपण काहीतरी करतोय मग पुढे जाऊन शिकू. मग आम्ही एक 6 महिन्यांनी तो गॅस काय असतो त्याच्याबद्दल वाचायला सुरुवात केली. मग तो गॅस कलेक्ट करायला सुरुवात केली. मग जेव्हा आम्ही तो म्हणजे टेस्टिंग करून आणलं तेव्हा लक्षात आलं अरेच्चा हे तर अजून वेगळ्या प्रकारचं इंधन आहे कारण का ह्याच्यामध्ये मिथेन प्रोपेन ब्युटेन म्हणजे आपला एलपीजी असतो तसंच होतं. मग म्हटलं आता ह्याचं काय करता येईल. मग आम्ही दुसरं मशीन बनवलं की ज्यामध्ये हा जो गॅस आहे हाच आम्ही इंधन म्हणून मशीन करता वापरायला सुरुवात केली. त्यामुळे आमचं जे मशीन आहे ते याच मशीनमध्ये तयार होणाऱ्या इंधन आणि गॅसवर चालतं. इलेक्ट्रिसिटी थोडीशी लागते पण मग हे सुरू केलं.
1: मशीन सुद्धा ते आत्मनिर्भर झालं.
0: मशीन सुद्धा आत्मनिर्भर झालं पण हे माहिती नव्हतं. पण म्हणजे एक होतं की सोडायचं नाही आणि दुसरं हेही होतं की आपण काही इंजिनियर नाहीत आपण सायंटिस्ट नाही जमलं तर काय होईल आपण प्रयत्न केला आणि नाही जमलं. हा की असं नको व्हायला की आपण काहीतरी कुठेतरी राहिलो
1: करून पाहिलं नाही. वा वा ताई. रुद्र ही कंपनी आणि केशव सीता न्यास या माध्यमातून तुम्ही आता सध्या प्लास्टिक संबंधी प्रक्रिया आणि अवेअरनेस जाणीव जागृती करता आहात. कुठले कुठले उपक्रम राबवता?
0: खरं सांगू आता हे जेव्हा म्हणजे तू मगाशी म्हणलं की मशीन सुरू झालं तेव्हा शिरीष म्हणला की हे बघ तो आहे कॉस्ट अकाउंटंट तो म्हणला आपल्याला हा व्यवसाय म्हणून करायचा असेल तर आपल्याला हे पाहायला पाहिजे पैसे परत मिळतात का.
1: खरंय.
0: नाहीतर तुम्हाला जर असं नाही झालं तर ती हॉबी होते आणि ते पुढे वाढत नाही. मग आम्ही ठरवलं की मशीन विकायच्या आधी 1-2 वर्ष आपण चालवून बघू वेगवेगळे प्रयोग करत राहू. आणि एकदा तुम्ही काम करायला सुरुवात केलीत की तुम्ही लोकांशी बोलायला लागता. मग मला म्हणजे असं कुठे कोणी दिसलं की मी आपलं प्लास्टिक किती चांगलं आहे आणि काय तेव्हा गैरसमज होते की प्लास्टिक बंद करा. प्लास्टिक वाईट नाही आहे. प्लास्टिक अतिशय उपयुक्त आपलं आयुष्य इतकं सुखकर झालंय ना
1: की ब्रशपासून सुरुवात
0: चष्मा म्हणजे अनेकांचे लहानपणी फुटलेले चष्मे जे आहेत किंवा आज वैद्यकीय याच्यात सुद्धा इन्स्ट्रुमेंट्स मध्ये आहेत. तुम्ही सांगा पूर्वी नी रिप्लेसमेंट झाली की लोक महिना महिना 2-2 महिने पडून असायचे. आज दुसऱ्या दिवशी लोक चालायला लागतात. याच्यामध्ये सगळ्यात आहे, विमानात आहे, सगळीकडे प्लास्टिक आहे. मग प्लास्टिक वेट नाही तर आपल्या सवयी चुकीच्या आहेत,

0: हे लक्षात आलं. मग लोकांना ते सांगायला सुरुवात केली की तुम्ही गोळा करा आणि कुठेतरी न्यायला द्या. पुण्यात राहत असल्याचा एक चांगला फायदा असतो, लोक स्पष्टपणे तुम्हाला तोंडावरती सांगतात. मग तेव्हा एकदा मी गेले असताना असं माझं सांगत होते तर एक जण म्हणले उत्तम सांगताय पण आमच्याकडे जी बाई येते आम्ही ओला कचरा सुका कचरा वेगळा केला तरी ती नेताना दोन्ही एकत्र करते, तुम्ही आता मला सांगताय प्लास्टिक वेगळं करा, उपयोग काय आहे? म्हटलं बरोबर आहे तुमचंही. मग म्हणलं तुम्ही ठेवा मी न्यायला येईन. आणि खरंच त्या गृहस्थांचा मला एक 8 दिवसांनी फोन आला की मी एक प्लास्टिकची छोटी पिशवी तयार आहे तू येऊन घेऊन जा. आणि तिथनं खरं आमची कलेक्शनला आणि अवेअरनेसला सुरुवात झाली. ध्यानी मनी नव्हतं म्हणून मी मला ऍक्सिडेंटल एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणते की काहीही न ठरवून केलेलं हे काम आहे. आणि मग पहिले 6 महिने मी आपल्या गाडीतनं जाऊन घरोघरी जाऊन म्हणजे प्लास्टिक गोळा करून यायची, कोणाला तरी कोणतरी कोणाला सांगायचं, त्याला काही सिस्टीम नव्हती. मग लक्षात आलं की आपल्याला काहीतरी एक पाऊल मागे घेऊन त्याला सिस्टीम लावली पाहिजे,
1: शिस्त लावायला
0: पाहिजे. आणि मग आम्ही ते म्हणजे आमचं जे गोळा करणं आहे प्लास्टिकचं ते सुरू झालं. ह्याला झाली 2013-14 पासून आम्ही हे करायला सुरुवात केली.
1: तरी खूप वर्ष झाली.
0: आणि मग तुम्ही म्हणलात तसं की एक म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की भारतभरातनं लोक स्वतःच्या खर्चानी कुरिअरनी प्लास्टिक बॉक्सेस मला पाठवून देतात कचरा.
1: हे जी प्रोसेस सगळी होते त्याच्यात TCD म्हणजे थर्मोकॅटलिस्ट डिपॉलिमरायझेशन ही प्रोसेस भारतात विकसित करणाऱ्या तुम्ही पहिल्या आहात, पायोनियर आहात. तर असा मेड इन इंडिया प्रोजेक्ट ऍक्च्युअल अस्तित्वात केव्हा आला, कसा आला?
0: आमचं पहिलं मशीन 2009 आम्ही सुरू केलं आणि ही जी म्हणजे प्रोसेस आहे तशी सोपी आहे. थर्मो कॅटलिटिक डिपॉलिमरायझेशन म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही म्हणजे उष्णता आणि कॅटलिस्ट यांचा उपयोग करून ज्या प्लास्टिकच्या लॉंग चेन्स असतात त्या तोडून त्याच्यापासून इंधन बनवतो. पहिल्यांदा प्लास्टिक बारीक करून मशीनमध्ये घातलं जातं, मशीन
1: श्रेडिंग
0: श्रेड केलं जातं आणि ते मशीनमध्ये घातलं जातं. त्याच्यानंतर मशीन सुरू होतं, त्याचं हीट केलं जातं म्हणजे गरम केलं जातं. साधारण 160-170 डिग्री नंतर प्लास्टिक वितळायला सुरुवात होते. इथे आपण प्लास्टिक जाळत नाही आणि मग त्यातनं वेगवेगळे धूर बाहेर येत, गॅसेस बाहेर येतात. हे आपण गोळा करून स्वच्छ करून ठेवून देतो आणि एका ठराविक विशिष्ट ती झाली क्वांटिटी झाली की आपण तोच गॅस परत हिटिंग करता वापरतो. साधारण 350 डिग्री नंतर त्यातनं इंधन यायला सुरुवात होतं, म्हणजे आपलं डिझेल पेट्रोल असतं तसं. आणि 420-430 डिग्रीला ही प्रक्रिया पूर्णतः बंद होते. म्हणजे जे प्लास्टिक तुमचं हजारो वर्ष राहणार आहे ते साधारण दिवसभरात आपण त्याचं परत इंधनात रूपांतर करतो.
1: वा वा. आणि याचं कौतुक मला असं वाटलं की चुकत शिकत आणि मग एक स्टँडर्ड बनवून तुम्ही पूर्णपणे भारतीय बनावटीचं बाहेरची कुठली मदत न घेता एक चांगला मॉडेल तुम्ही उभं केलं, खूप अभिनंदन आहे तुमचं. श्रोते हो, डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी आपला हा संवाद असाच पुढे चालू राहणार आहे. पण एक सुरेल ब्रेक घेऊया, ब्रेक के बाद भेटूयाच, कुठेही जाऊ नका, स्टे ट्यून विथ आकाशवाणी पुणे.

0: आपण बोलतो आहोत डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्यासोबत. ताई, आपण बघितलं की कसा प्रोजेक्ट चालतो, कसं मॉडेल उभं राहिलं, आणि तुम्ही म्हणालात की त्याच्यातनं इंधन निर्माण होतं, तर एक्झॅक्टली काय काय मिळतं आणि त्याचा उपयोग कुठे कुठे होतो हे जर तुम्ही सांगितलं तर श्रोत्यांमध्ये सुद्धा याबद्दलचा अवेअरनेस वाढेल.
1: आपण याकरता जे प्लास्टिक वापरतो हे साधारणतः फेकलेलं प्लास्टिक असतं, म्हणजे रॅपिंग पॅकेजिंग, की जे ट्रेडिशनली रिसायकल होत नाही. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जाड प्लास्टिक असतं, त्याच्यापासून परत प्लास्टिक तयार होतं, आणि मग काही ह्याच्यानंतर जे तरीही त्यातनं जे राहतं ते आमच्याकडे येतं. आता जेव्हा आपण 100 किलो प्लास्टिक टाकतो त्यातनं आपल्याला 40 ते 70% हे इंधन मिळतं, म्हणजे डिझेल पेट्रोल च्या टाईपचं,
0: चांगली क्वांटिटी
1: लिक्विड, आणि मग त्याच्यामधनं गॅस येतो की जो आपण परत मशीन करता वापरतो, आणि कार्बन राहतो 5 ते 10%. आता हा जो कार्बन आहे ह्याच्यामध्येही थोडा प्लास्टिकचा अंश असतोच. मग ह्याचा उपयोग एकतर ब्रिकेट्स बनवतात, त्याला बाइंडिंग करता होतो, किंवा उत्तम म्हणजे डांबरामध्ये घालून त्याच्यापासून रस्ते बनवले जातात. म्हणजे कुठलंही काहीही ह्याच्यातनं वाया जात नाही, आणि त्या प्रत्येकाचं
0: निसर्गाला हार्मफुल नाही,
1: निसर्गाला हार्मफुल नाही, आणि उत्तम म्हणजे डांबराचे रस्ते तर इतके उत्तम होतात, खड्डे पडत नाहीत, आणि तुमचे पैसेही वाचतात.
0: आणि ह्याचं करायचं काय, हा जो आयटम आहे तो माणसाच्याच उपयोगाला अशा पद्धतीने येतो. खरं तर सरकारने याच्यावरती खूप सिरियसली विचार करून ह्याला कशी चांगली गती मिळेल ह्याचा खरं तर विचार करायला पाहिजे. हे सगळं करत असताना तुम्ही ही सगळी मशीन मॅन्युफॅक्चरिंग पण सुरू केलं आणि तुम्ही बनवताय मशीन, तर त्याला प्रतिसाद कसा आहे, लोक मागतात का आणि कुठे कुठे मागतात?
1: याला तर उत्तम प्रतिसाद आहे. याला वेगवेगळे नव उद्योजक किंवा वेगवेगळ्या एमएनसीज सरकारी अशा सर्व प्रकारात, कारण प्लास्टिक सगळीकडे
0: होय,
1: प्लास्टिकचा प्रॉब्लेम हा सगळ्यांना आहे, त्यामुळे हे वापरतात. मला सांगायला आनंद वाटेल की आमचं एक मशीन आम्ही इंडियन रेल्वेच्या रिसर्च इन्स्टिट्यूटला दिलेलं, त्यांना गेल्या वर्षी प्रेसिडेंट्स अवॉर्ड मिळालं त्या प्रोजेक्टला. आणि म्हणजे आम्हालाही आनंद आहे की आपलं मशीन होतं त्या मशीनला हे अवॉर्ड मिळालेलं आहे. त्यामुळे विविध प्रकारचे एमएनसीज आहेत की जे वापरतात, त्यांच्या स्वतःचं जे प्लास्टिक आहे त्याच्यापासून ते इंधन बनवतात, आणि ते इंधनही ते स्वतःच वापरतात.
0: म्हणजे स्वतः क्रिएट केलेला खूप सारा कचरा बाहेर न फेकता त्याच्यावर स्वतःच प्रोसेस केल्यामुळे खूप माणसांचे कष्टही वाचतात. आणि हे अशी मशीन्स हे ऐकताना सुद्धा अनेक श्रोते असतील की त्यांना वाटेल की आपणही असं मशीन घ्यावं आणि ती प्रोसेसिंग सुरू करावी. ताई, 10-12 वर्षांपूर्वी तुम्ही स्वतःच्या गाडीतून जाऊन लोकांच्या घरोघरी जाऊन प्लास्टिक गोळा करत होतात, आणि आज साधारण 2,75,000 पेक्षा जास्त लोक तुमच्याशी जोडलेले आहेत. हा बदल कसा होता, हा प्रवास कसा होता, आणि हा अवेअरनेस क्रिएट करण्याचा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल काय सांगाल?
1: प्रवास म्हणलात ना, तर आता बघितलं तर वाटतं कसं काय

0: आपण केलं. पण तेव्हा असं होतं की एक तेव्हा लक्षात आलं की कचरा हा महिलांचा म्हणजे महिलांच्या अधिकारात येतो. कारण का आम्ही आता बघतो तर त्याच्यात साधारण 90-95% महिला आहेत की ज्या म्हणजे घरामध्ये तुम्ही आपण असतो किंवा आपली बाई असते हेच कचऱ्याचं बघतात, ते सवय लावतात. मग हे लक्षात आल्यावर वेगवेगळ्या सोसायटीत जाऊन सांगणं की प्लास्टिक उत्तम आहे, कचरा करणं वाईट आहे आणि कचरा करणंही वाईट नाही. कारण शेवटी असं आहे, आज आपण दुकानात गेलो तर सगळ्याच वस्तू या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या आहेत.
1: पूर्वी त्या कागदात यायच्या,
0: आज प्लास्टिकमध्ये आल्या. आणि म्हणजे मध्येच सांगायचा की खरं म्हणजे प्लास्टिक हा कागदाला पर्याय म्हणून आला.
1: खरंय,
0: म्हणजे कागद तयार करताना लागणारी ऊर्जा आणि पाणी हे ज्या प्रचंड प्रमाणात लागतं त्याच्यापेक्षा प्लास्टिक उत्तम असं म्हणायची वेळ आहे. पण आपण हा विचार केला नाही की प्लास्टिक वापरल्यानंतर त्याचा आपण काय करणार आहोत, म्हणून प्रॉब्लेम आला. मग आम्ही लोकांना जाऊन एवढंच सांगायला सुरुवात केली की आणि तुम्ही ठेवा, आम्ही येऊन घेऊन जातो. आणि ह्याला मग हळूहळू तो प्रतिसाद मिळत गेला. म्हणजे मी किटी पार्टीत, शाळेत, ऑफिसेस, तुम्ही म्हणाल तिथे जाऊन मी लोकांशी बोलत होते. आणि हा जो बदल होत गेला आणि हळूहळू काय झालं की हीच लोक जी आहेत ना,
1: माउथ पब्लिसिटी होती
0: आणि प्रत्येक जण जेव्हा तो अवेअर होतो तो चार जणांना अवेअर करतो.
1: खरं
0: आणि हळूहळू मग पुढे माझं काम सोपं होत गेलं. कारण का माझ्याऐवजी आम्ही आमची जे लोक आहेत यांना आम्ही प्लास्टिक वॉरियर म्हणतो.
1: खरं
0: म्हणजे एक न राहता हे अनेक हात तयार झाले,
1: चळवळ बनणं गरजेचं आहे.
0: अगदी खरं, कारण एक माणूस नाही हो करू शकत.
1: नाही,
0: अगदी तुम्ही 10 जण असलात तरी नाही करू शकत. कारण प्रत्येकाला वाटलं पाहिजे. म्हणजे मला आज अनेक जण,
1: गोळा करणाऱ्या लोकांची संख्या आणि क्रिएट करणाऱ्या लोकांची संख्या ही भयंकर व्यस्त आहे.
0: आणि मला अनेक जण येऊन सांगायला लागले की मी गोळा करत होते तेव्हा पहिल्यांदा मीच टाकायची, आज माझ्या घरातली मुलं नातवंड तिथेच प्लास्टिक ठेवून देतात. ही जी सवय आहे ना ती सगळ्यात महत्वाची. म्हणजे आपण खूप काही वेळेला बोलतो ना की वेस्ट मॅनेजमेंट, खरं काहीच नाही आहे, फक्त सवय बदलायची आहे.
1: सवय
0: आणि पूर्वी होतच की पूर्वी कुठे आपल्या घरातला कचरा बाहेर जात होता.
1: खरं, अगदी दुधाची पिशवी रद्दी काचवाल्याकडे काच द्यायची, म्हणजे
0: इतकं असायची, कपडे देऊन तुम्ही घ्यायचा,
1: भांडी
0: यायची किंवा तुम्ही कपडे कोणाला तरी द्यायचा. आम्ही म्हणलं ना आपण मस्त जुगाडू, टी शर्ट कोणी नाही घरात नसेल, भोक पडली तर तो आपण गाडी पुसायला घेतो, त्याला अजून भोक पडली की आपण घरातलं
1: फेकून देण्याची वृत्ती नव्हती.
0: आज कसं झालंय की आहे द्या फेकून
1: द्या फेकून,
0: पण त्याचा काय परिणाम होतो म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट मध्ये सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे नाही म्हणणं.
1: नाही म्हणणं,
0: घरातच तुम्ही आणलं नाही तर कचरा होणार नाही. पण अवघड आहे,
1: अवघड आहे ते. आणि आता ते आपल्या लाईफस्टाईल मध्ये ती इतकी मुरलेली गोष्ट आहे. हे आता तुम्ही सांगितलं तो तुमचा खूप छान अनुभव होता पुण्यासारख्या ठिकाणी, ही एक वेगळीच छान गोष्ट आहे. बाहेरच्या देशांमध्ये पण तुम्ही राहिलाय, तर बाहेरच्या देशांमध्ये ह्या सगळ्या प्लास्टिकचं काय करतात, एक सहज कुतूहल म्हणून.
0: बऱ्याच वेळा हे म्हणजे पूर्वी जेव्हा चायना घेत होतं तेव्हा ते गोळा करायचे आणि सगळं चायनाला पाठवून द्यायचे. आज देश बदललेत, तिकडचे लोक प्लास्टिक वेगळं करतात, फक्त ते एकत्र करून विविध म्हणजे एशियन कंट्रीमध्ये पाठवून दिलं जातं,
1: दुसरीकडे कचरा फेकून
0: स्वतःचा स्वतःचा.
1: ऍक्च्युली इट्स नॉट गुड. आणि या पार्श्वभूमीवरती तुम्ही हे जे आता प्रयत्न केलात ते खूप स्तुत्य प्रयत्न आहे. मैत्रिणींनो तुम्ही विचार करा हा याच्याबद्दल. मी एक सजग नागरिक म्हणून काय करू शकते, तोपर्यंत एक गाणं ऐकूया.
0: गौरीताई तुम्ही गाणं ऐकवताय ना, तर माझं एक आवडतं गाणं आहे, माझी आई खूप छान म्हणायची, गजानन वाटव्यांनी संगीत दिलेलं, मोहनिया तुझं संगीत.
1: नक्की ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
4: श्रोते हो, आपण बोलतो आहोत प्लास्टिक वॉरियर ज्यांना म्हणता येईल अशा एन्व्हायरमेंटलिस्ट डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी. मेधाताई, ही मुलाखत अनेक घरांमध्ये आत्ता ऐकली जाते आहे, नंतर ती युट्यूबला येईल तेव्हाही ती ऐकली जाईल. या चळवळीच्या लीडर म्हणून आज तुम्ही पुढे आहात, पण आपल्या घराघरात खूप साऱ्या लीडर आहेत, तर त्यांच्या परिक्षेत्रात, त्यांच्या आजूबाजूच्या जगात त्यांनी काय केलं पाहिजे असं तुम्ही सांगाल?
5: महिला म्हणल्यावर ना माझा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण मला असं वाटतं की जर जग बदललं ना त्या फक्त महिलाच बदलू शकतात.
4: म्हणजे
5: थोडं बायस्ड लोक म्हणतील,
4: बायस्ड नाही आहे, त्याला कारण आहेत काही,
5: पण काय होतं, तुम्ही जसं म्हणलात लीडर, घरातली महिला म्हणजे शिस्त लावणं किंवा घर कसं ठेवायचं हे महिलांच्या हातात असतं. वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं, आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची एक 4-5 घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात होते, कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे. तर आपण आपलं,
4: ते अशक्य नाही,
5: अशक्य नाहीये, पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने विचार केला ना, कारण मला असं वाटतं की 1 किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं

0: लावलं तर म्हणजे आपण 6 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो.
1: खरं
0: त्यामुळे असं समजू नका की मी एवढासच प्लास्टिक कसं देऊ कसं गोळा करू,
1: माझ्या एवढ्याच्या करण्याने काय फरक पडणार आहे.
0: हा पण म्हणजे प्रत्येकाने असा विचार केला तर कधीच काही होणार नाही.
1: खरं
0: त्यामुळे छोटं छोटं म्हणजे खारुताईचं काम जसं आहे की छोटे छोटे दगड टाकणं हेच महत्वाचं आहे. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
1: खरंय.
0: पण आता बघा ना, आता घरामध्ये महिला जेव्हा तीच बाहेरनं जाऊन गोष्टी घेऊन येते तर याच्यामध्ये पहिलं करू शकतो की जाताना आपली पिशवी घेऊन जा,
1: कापडी पिशवी
0: घेऊन जा. घरी आल्यानंतर जे तुम्ही प्लास्टिक आणता, प्लास्टिक बाजूला करणं हे सगळ्यात सोपं, कारण 85% प्लास्टिक हे कोरडं असतं. ते तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता, एका ठिकाणी गोळा करून ठेवू शकता. पूर्वी तुम्हालाही माहिती आहे की तुमची आई माझी आई बहुतेक पूर्वी त्याच जुन्या प्लास्टिकच्या पिशवीत काहीतरी खाऊ घालून रियूज व्हायचा. आज कदाचित होणार नाही, पण तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता. घरात येणारे बिस्किटचे पुडे त्याचे रॅपर्स आहेत, किंवा वेफर्स खाल्लेत, किंवा ह्याचे रॅप शॅम्पू याच्या छोट्या पुड्या येतात किंवा मोठे बॉटल्स
1: असतात,
0: सहज कचऱ्यात फेकले जातात. टूथपेस्ट, टूथब्रश, म्हणजे इथपासनं सुरू होतं हे सगळं तुम्ही प्लास्टिक बाजूला काढून ठेवू शकता. दूध आहे, श्रीखंड, दही,
1: डबे
0: तर हे जे ओलं आहे ते मात्र थोडं धुवून ठेवावं,
1: धुवून कोरडं
0: करून ठेवावं. याचं कारण एवढंच आहे की त्याला नंतर माशा येतात, झुरळ लागू शकतात, जर आणि घाण वास येतो. आणि घरामध्ये जेव्हा घाण वास येतो ना तेव्हा तुमचं वेस्ट मॅनेजमेंट हे खिडकीच्या बाहेर जात. तेव्हा एवढं जरी तुम्ही केलं तरीही तुमचा पर्यावरणाला खूप हातभार आहे. म्हणजे स्टीव्हन हॉकिंग कायम सांगायचा, मोठे शास्त्रज्ञ होते, की आपल्याकडे प्लॅन म्हणजे प्लॅनेट बी नाही, जे आहे ते हेच आहे.
1: हेच आहे.
0: आणि जर आपण त्याची नीट काळजी घेतली नाही तर आपल्या पुढच्या पिढीला काय होईल. म्हणजे आत्ताच आपण बघतोय सगळंच ऋतुचक्र बदललेलं आहे,
1: ऋतुचक्रावर परिणाम,
0: गरम होत आहे,
1: समुद्र
0: सगळंच बदललंय, एवढा पाऊस नाही. आणि ह्याचं एक कारण आहे हे पोल्युशन, जे बदलतं हवामान आहे. तर आपल्यापर्यंत आपण एवढं जरी केलं ना तरी हा खूप आहे.
1: आणि हा पृथ्वी प्रती असलेला कृतज्ञ भाव अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून घरातल्या प्रत्येकाने जपला पाहिजे. आणि आज हे ऐकताना सुद्धा काही जणांच्या मनामध्ये आलं, अरे आपण चुकतोय, आपण आता हे सेपरेट करून त्याचं काहीतरी केलं पाहिजे की त्याला मार्ग दिसतील. वेदाताई, MBA केलंय तुम्ही UK मधून, LLB आहे, PhD आहे, MA आहे मानसशास्त्रामध्ये, अनेक डिप्लोमा केले, अगदी फॉरेन्सिक सायन्स सुद्धा तुम्ही शिकला आहात, आणि शिवाय 2 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. कलेच्या क्षेत्रात भरतनाट्यम, कथक, नृत्य तुम्ही शिकला आहात आणि आता मराठी ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्ष आहात. तुम्ही आत्ता जे काम करतायत आणि तुम्ही हे जे सगळं शिक्षण घेतलंय त्याचा उपयोग होतो का, आणि होत असेल तर तो कसा होतो, कशी सांगड घातली गेली?
0: उपयोग नक्कीच होतो. याचं कारण म्हणजे माझं MBA किंवा तुम्ही म्हणलात मानसशास्त्र, कारण शेवटी माणूस हा सर्व प्रकारच्या व्यवसायात तुमच्या पुढे येतोच. माझा पहिला जो व्यवसाय आहे तो मार्केट रिसर्चचा आणि मार्केटिंग ब्रँडिंगचा, त्यामुळे माणूस शिकण्याकरता खरं ह्या म्हणजे काही काही गोष्टी शिकल्या गेल्या. आणि आता तर म्हणजे जास्तीच होतो, कारण का लोकांशी कसं वागावं, कसं बोलावं, कसं पटवून द्यावं, इथपासून व्यवसाय कसा करावा. मग आता आम्ही मराठी ग्लोबल चेंबरच्या माध्यमातून नवीन व्यावसायिक कसे तयार करावे हे बघत आहोत. आणि त्यामध्ये एस्पेशली मराठी लोकांना, मुलांना, मुलींना पुढे आणण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे या मला वाटतं शिक्षण कधी वाया जात
1: नाही जात,
0: आणि हे वापरता येईलच असं नाही. पण शिक्षणामुळे आपल्याला एक तो काय म्हणतात, शहाणपणा नाही असं म्हणणं, दृष्टी येते, एक लॉजिक येतं की आपण म्हणजे कुठे काय वापरायला पाहिजे, किंवा एक बुद्धीला धार येते. मला असं वाटतं की कुठलंही शिक्षण वाया जात नाही आणि माणसाने सतत शिकलं पाहिजे. आपल्यापेक्षा खूप काही येणारी लोक असतात, आपल्यापेक्षा खूप काही करणारी लोक असतात, आणि आपण जर शिकत गेलो तर आपण समृद्ध होतोच, पण आपल्या बरोबरचेही समृद्ध होतात.
1: खरंच होतात. तर पर्यावरण आणि व्यवसायाचा उत्तम मेळ तुम्ही घातलाय. खूप तरुण मुलं आज नवीन काही करू पाहतात, मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत ह्या सगळ्याचा खूप चांगला, आणि खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा मुलं काहीतरी करून बघावं अशी एक उर्मी जी जागृत होते तशी होते आहे. त्या मुलांना तुम्ही ग्रीन स्टार्टअप बद्दल किंवा ते सस्टेनेबल कसं बनवता येईल त्याच्याबद्दल काय सांगाल?

0: नोकरी करणारे म्हणजे उत्तम असतातच, पण नोकरी देणारे मला वाटतं हे जास्ती कुठेतरी जबाबदारी असते. कारण आपण जेव्हा नोकरी देतो ना, तेव्हा आपल्या कामामुळे अनेकांचे संसार चालतात, ती जबाबदारी खूप मोठी असते. मला वाटतं की आज पर्यावरण हा इतका म्हणजे पुढचा असणारा, पुढच्या 20-25 वर्षात असणारा मोठा प्रॉब्लेम आहे. सस्टेनेबल जॉब्स किंवा सस्टेनेबल गोष्टी करणं हे काळाची गरज आहे. त्यामुळे तरुणांनी याच्यात नक्कीच यावं. विविध म्हणजे कचरा आहे, इतर म्हणजे बायोगॅस आहे किंवा ओला कचरा आहे, अनेक प्रकारचे कचरे आहेत, त्याच्यावरती काम करणं, इनोव्हेशन त्याच्यात अनेक प्रकारे होऊ शकतं. आणि सध्या सगळ्यात चांगलं म्हणजे सरकारतर्फे खूप तुम्हाला गोष्टी देऊ,
1: फॅसिलिटीज भरपूर
0: खूप आहेत. म्हणजे आज स्टार्टअप इंडिया आहे, अनेक प्रकारे
1: एमएसएमईच्या अंतर्गत वेगवेगळ्या बँकांकडून,
0: नंतर महिलांकरता अनेक तुम्हाला म्हणजे लोन फॅसिलिटीज आहेत. त्या सगळ्याचा उपयोग करून घ्यावा. आणि याचा मला वाटतं पर्यावरणाला तर खूपच आहे. म्हणजे काही झालं माणसं वाढत आहेत, कचराही वाढतोय. म्हणजे उद्याला काही झालं तरी कचरा, तुमचा जो कच्चा माल आहे तो तर कमी होणार नाही. आणि इनोव्हेशन्स खूप होतात आज, एआयचा वापर करून याच्यामध्ये काम करता येण्यासारखी गोष्टी आहेत. आणि ह्याच्यात मुख्य म्हणजे माणसं लागणार आहेत.
1: खरं
0: तर म्हणजे माणसांना हाताशी धरून करता येण्यासारखा व्यवसाय की ज्याच्यात पैसा सुद्धा आहे. म्हणजे नुसतंच आम्ही चांगलं काम केलं असं नाही, तर यातनं एक उत्तम आम्ही व्यवसाय उभा केला हे समाधानही तरुणांना नक्कीच मिळू शकतं. त्यामुळे मी अगदी सांगेन पुढचे 25 वर्ष हे पर्यावरणाशी संबंधित व्यवसायाला खूप चांगले आहेत. तेव्हा नक्की या. आणि खूप माहिती आहे, म्हणजे तुम्ही जर बघितलं
1: माहितीचा विस्फोट झालेला,
0: तर ती घ्या आणि काहीतरी नक्की करा. आणि तुम्ही म्हणलात तसं, खेडेगावातही कचरा आहे, खेडेगावातही प्लास्टिक आहे, ओला कचरा आहे, मग तिथेही काम करा.
1: खरं आहे, खरं. आणि तुम्ही एक स्वतः अतिशय धडपड करून शिकून पडत धडपडत एक स्टार्टअप उभं केलं, तर त्याच्या अनुभवांमधून तुम्ही काय शहाणपणाने काय गोष्टी शिकल्या पाहिजे, काय केलं पाहिजे? म्हणजे टेक्निकल गोष्टी असतील की तुम्ही खूप प्रयोग केले काय केलं, पण त्या अनुभवातलं जे शहाणपण आहे ते शहाणपण म्हणून त्या सगळ्या तरुणांना काय सांगाल?
0: सगळ्यात पहिल्यांदा की कोणी तुम्हाला सांगितलं ना हे होणार नाही, तर पहिले लक्ष देऊ नका, प्रयत्न करत राहा. कारण कधी ना कधीतरी काहीतरी होतं. पण म्हणजे थॉमस एडिसनने जेव्हा दिव्याचा शोध लावला, तेव्हा त्यांनी 1000 वेळा का 10000 वेळा प्रयोग केले. आणि तो म्हणला मला हे कळलं की काय करायचं नाही. तर ते मला वाटतं कळणं हे खूप महत्वाचं असतं. कारण का तुमचं स्टार्टअप म्हणजे स्टार्टअप चालू राहण्या 2 वर्षानंतर ह्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे.
1: म्हणूनच मी हा प्रश्न तुम्हाला विचारला.
0: आणि पण त्याच्यामध्ये तुम्ही वाईट वाटण्यासारखं काही नाही. जर तुमचा स्टार्टअप फेल गेला तर तुम्हाला अनुभव तर जो मिळतो तो तुम्हाला पैसे देऊनही मिळणार नाही. कारण काय करायचं नाही तुम्ही जे म्हणलात ना, तर ह्याच्यामध्ये कसं आहे की आज तुम्हाला जर टेक्निकल माहिती हवी असेल तर माझ्यासारख्या अनेक लोक आहेत की जे टेक्निकली तुम्हाला मदत करू शकतात. तर ह्या लोकांशी बोला, यांना म्हणजे आज
1: ओपन असलं पाहिजे.
0: आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की मला सगळं येतं हे समजू नका. म्हणजे या सगळ्यातनं एक चांगलं आम्ही शिकलो की मला काहीच माहिती नाहीये, तर प्रश्न विचारा लोकांना की आणि मला माहिती नाही याचा न्यूनगंड बाळगायचा कशालाच
1: गरज
0: नाही माहिती. आज आपण म्हणजे आपण म्हणलं ना मगाशी की आपण शिकत राहायचं, शिकलात ना की आणि लोकांना प्रश्न विचारलात ना की हे मला येत नाही मला समजून सांगा, तर तुम्हाला 10 लोक उभी राहतात
1: खरे
0: म्हणजे सांगायला. आणि ह्याच्यामध्ये तुमचं वय शिक्षण ह्याचा लाज वाटण्यार काहीही नाही असं मला वाटतं. आणि हे जर तुम्ही लक्षात ठेवलं ना आणि लोकांना विचारत गेलात ना, तर मला वाटतं तुमचे म्हणजे फेल व्हायचं जे प्रमाण आहे ना ते अगदी कमी होईल. हे जर आम्हाला तेव्हा कोणी जे असतं ना, तर मी अगदी याचा फायदा घेतला असता. कारण का तेव्हा आम्हाला कोणी नव्हतं. म्हणजे आम्हाला जी धडपड करायला लागली, म्हणजे अनेक जण आम्हाला हेही सांगतात की आम्ही म्हणजे शिक्षण झालंय पण तुमच्यासारखा आम्ही विचार नाही केला. काही वेळेला काय असतं, तुम्ही एकदा वेगळ्या व्यवसायात गेलात ना तर तुम्ही आउट ऑफ द बॉक्स विचार करता.
1: आणि झिरो पासून सुरुवात असते, आधीचं काही काहीच असते.
0: आणि म्हणजे तुम्ही म्हणजे अपयशाला तरी त्याचं काही वाटत नाही हो. कारण आपलं नाही शिक्षण झालं ठीक आहे ना, पण तेच तुम्हाला धडपड करायला शिकवतं. आणि आज एआयनी तुमचे सगळे दरवाजे उघडे आहेत, पण तरीही

0: कष्टाला कुठेही म्हणजे कष्ट हे करावेच लागतात.
1: ऑप्शनला टाकू शकत नाही
0: तुम्ही
1: अजिबातच.
0: म्हणजे कष्ट हे आहेतच. हे एवढं जर लक्षात ठेवलं ना तर मला वाटतं कुठलाही स्टार्टअप नक्की सक्सेसफुल
1: होऊ शकतो. अगदी
0: अगदी.
1: ताई तुम्ही एमबीए पण तुमचं झालेलं आहे, तर ह्या सगळ्यामध्ये डॉक्युमेंटेशनचा इम्पॉर्टन्स काय आहे किंवा ते कशा पद्धतीने केलं पाहिजे? कारण आजकाल कसं आहे, तुम्ही सांगून नाही, तुम्हाला आकडेवाऱ्या बोलायला लागतात.
0: आता हे जे तुम्ही मला विचारलात ना प्रश्न, ह्याच्यात मीच पहिल्यांदा झिरो होते. कारण का तेव्हा काहीही माहिती नव्हती हो. आम्ही जेव्हा सुरू केलं, नोंदी करून ठेवणं, फोटो ठेवणं, हा जो प्रकार होता ना तो नाही. म्हणजे पहिले आमचे 4-5 वर्ष बघितलेत ना, तर माझ्याकडे कुठलेही फोटो नाहीत, कुठलेही कारण का सुरुवातीचे, तेव्हा काहीही म्हणजे अक्कल नव्हती म्हणला तरी चालेल, पण तेव्हा खरंच काही नव्हतं. पण जसजसं आपण हळूहळू म्हणजे आम्ही शिकत गेलो, त्यात हे एक महत्वाचं आहे की डॉक्युमेंटेशन. तुम्ही काय करता? आज तर फोन सगळ्यांकडे असतो, एक फोटो काढणं कुठेही गेलात काय गेलात तर त्याचा कदाचित आज नाही पण एक 2 वर्षांनी त्याचा उपयोग होऊ शकतो. तुमच्याकडची माहिती आहे त्याचा तुम्ही पेपर रिसर्च पेपर करू शकता, ते तुम्ही पब्लिश करू शकता की ज्याच्यामुळे लोकांना त्याचा उपयोग होऊ शकतो. खूप काही आहे, त्यामुळे डॉक्युमेंटेशन करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि जे मी शिकली आहे म्हणजे टक्के टोनपे खाऊन शिकलेली आहे, त्यामुळे मी अगदी अनुभवातून सांगते की नक्की नक्की डॉक्युमेंटेशन डे वन पासून ठेवा, फोटो काढा.
1: खरे वा, खूपच छान ही सगळी माहिती. नवीन ऐकणाऱ्या आपल्या मुली असतील, मुलं असतील, तर त्यांना उपयोग ह्याचा होईल. श्रोते हो, स्त्रिया हा सृजनात्मक बदल घडवण्यात अग्रेसर असतात याचं उदाहरण आपण ज्यांच्याशी गप्पा मारतो आहोत त्या मेधा ताडपत्रीकर यांच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली त्याबद्दल बोलूया. पण त्याआधी एक गाणं ऐकूया.
0: माझं एक आवडतं गाणं आहे, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर.
1: नक्की ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: वनिता मंडळ कार्यक्रमात आपण बोलतो आहोत डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी. ताई, तुम्ही जे काम करतात ते खूप मोठ्या प्रमाणावरती झालं पाहिजे असं मला तुमच्याबद्दल सगळी माहिती वाचताना लक्षात आलं. तर हा प्लास्टिकचा भस्मासूर कमी व्हायला मदत होईल. तर तुम्ही काम सुरू केलं तर आजपर्यंत अशा प्रकारे प्लास्टिकपासून इंधन बनवणारे किती प्रोजेक्ट झाले, म्हणजे हे काम तुम्ही करत असल्यापासून पुढे किती वाढलं आणि प्रत्यक्षात ते किती प्रमाणात वाढलं पाहिजे, कचऱ्याची वाढ ज्या प्रमाणात होते त्या प्रमाणात.
1: ह्याचा म्हणजे असे म्हणजे प्रोजेक्ट ते वाढले पाहिजे, साधारण 15 प्रोजेक्ट चालू आहेत. तसं पाहायला गेलं तर भारतात आज 6,000 प्रकारपेक्षाही जास्ती प्रोजेक्ट होऊ शकतात, म्हणजे ही आकडेवारी आहे. याकरता मला वाटतं ना, सरकार पातळी, सामान्य नागरिक आणि आमच्यासारखे व्यावसायिक या सर्वांनी एका पातळीवर येऊन जर काम केलं तरच होणार आहे. आज परिस्थिती अशी आहे की बऱ्याच वेळा संस्था काम करत असतात, त्याच्यात नागरिकांचा सहभाग नसतो किंवा सरकारचा सहभाग नसतो. सरकार बऱ्याच वेळा काहीतरी करत असतं, त्याच्यात व्यावसायिक नसतात,
0: कोऑर्डिनेशन
1: नाहीये. आणि कुठे ना कुठेतरी मला वाटतं ना, आपण खूप फ्रॅगमेंटेड काम करतोय, म्हणजे प्रत्येकजण आपापल्या पातळीवर काम करतोय. ह्या जर सगळेजण एकत्र एका प्लॅटफॉर्मवर आले तर मला वाटतं खूप कचऱ्याची समस्या,
0: गोष्ट आहे,
1: खूप म्हणजे समस्या कमीच होऊ शकेल. पण अनफॉर्च्युनेटली आज असं होत नाही, प्रत्येकजण आपल्या आपल्या ह्याच्यातच राहून काम करतो आहे. तर मला वाटतं हे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे जसं आमच्यासारखे व्यावसायिक पैसा टाकून कॉर्पोरेशन करता एखादा प्रकल्प लावतात, तेव्हा कॉर्पोरेशननी तेवढीच जबाबदारी घेतली पाहिजे की कचरा येतोय ना, तो काय प्रकारचा येतोय, नुसतंच आम्ही तुम्हाला दिलं आणि तुम्ही करा असंही असता कामा नये. किंवा आमच्यासारख्या व्यावसायिकांनी येऊन तिथे असंही नाही म्हणता कामा की आम्हाला हे द्या ते द्या बाकी आम्ही काहीच करणार नाही. आणि लोकांनी जे कचरा गोळा म्हणजे कचरा निर्माण करतात हे नागरिक,
0: खरं
1: यांनाही सहभागी. म्हणजे आम्ही सुरुवातीला काय केलं की जेव्हा आम्ही हे मशीन बनवलं चालवत होतो, अजूनही चालतं, तर तेव्हा आम्ही जेव्हा गोळा करत असताना आम्ही लोकांना आवाहन करायचो की नुसतं देऊ नका प्लास्टिक, त्याचं पुढे काय होतं बघायला या. कारण तुम्ही जर बघितलं तरच तुमचा विश्वास बसणार ना, तरच तुम्ही देणार. म्हणजे तुम्ही ही जी संख्या वाढत गेली तर आमच्याकडे अनेक हजारो लोकांनी येऊन हे मशीन बघितलंय. तर आज आपल्या शहरातल्या जो कचरा प्रकल्प आहे त्याला आपण नागरिक किती भेट देतो किंवा काय चाललंय, प्रत्येकाची काय अपेक्षा असते. माझ्या घराशेजारी कचरा प्रकल्प नको, पण तिथे काय होतं, त्याचं काय होतं, आपल्या कचऱ्याचं नक्की कुठे जातो, काय होतं, एवढं जरी आपण एक सुजाण नागरिक म्हणून जरी बघितलं ना, तरी मला वाटतं या परिस्थितीमध्ये खूप बदल घडेल.
0: आणि हा तिन्ही पातळ्यांवर जेव्हा अवेअरनेस वाढेल तेव्हा हे काम वाढेल, आणि मग तेव्हा ते प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर किंवा असलेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट लावणं ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतील. ताई, वन ऑफ द टॉप 30 वुमन ट्रान्सफॉर्म इंडिया म्हणून नीती आयोगाने तुमच्या कामाची दखल घेतली आहे, काय भावना होत्या आणि त्यामुळे या चळवळीला बळ मिळालं का?
1: जेव्हा पहिल्यांदा म्हणजे निवड झाली, कारण का हे 2000 लोकांतनं 2-3 इंटरव्ह्यू देऊन पुढे लोकांसमोर ही निवड झाली होती, कॉफी बुक टेबल निघालं. आणि जेव्हा आपलं स्वतःचं सरकार जेव्हा आपली अशी म्हणजे आपल्याला
0: दखल
1: घेतं तेव्हा कुठे ना कुठेतरी बरं वाटतं,
0: समाधान मिळतं.
1: समाधान ह्याचं असतं आणि एक म्हणजे दुसरं एक असतं की आपण जे केलं त्याच्यापेक्षा अजून काहीतरी करायला पाहिजे, ही एक प्रेरणा त्यातनं मिळते. त्याचा नक्की फायदा झाला की देशभरात असं काहीतरी चालतं, पुण्यामध्ये
0: पोचलात तुम्ही,
1: असं पोचलं गेलं. त्याच्यापासून अनेकांनी प्रेरणा घेऊन काही काही प्रकल्प सुरू केले, वेगळे प्रकल्प सुरू केले किंवा प्लास्टिकपासून काय होऊ शकतं, प्लास्टिकबद्दल बोलायला सुरुवात झाली. आणि मला वाटतं की म्हणजे तेवढी जरी आपण पोचलो ना तर ते खूपच म्हणजे चांगलं असतं. त्यामुळे मला वाटलं की मला स्वतःला खूप आनंद झाला की
0: खूपच छान. आणि याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. नीती आयोगाचा विषय निघालाय तर व्यवस्था पातळीवर या कामाच्या संदर्भात काय बदललं पाहिजे, असं एक तुम्ही वॉरियर आहात, प्लॅस्टिक वॉरियर आहात, तुम्ही पायोनियर आहात या कामातल्या, आणि तुमच्या अनुभवातलं जे संचित आहे ते नक्कीच पुढच्या समाजाच्या पुढच्या पिढ्यांच्या कामी येईल, काय वाटतं?
1: आम्ही जरी एवढं काम केलं असलं ना तरी अनेक वेळा सरकार दरबारी हे माहिती नाही, लोकांनाही अजून याबद्दल माहिती नाही. म्हणजे आम्ही जेव्हा सांगतो की प्लास्टिकपासून इंधन बनतं, म्हणजे जेव्हा आम्ही लोकांना सांगतो की आम्ही प्लास्टिकपासून इंधन बनवतो, आजही लोकांना हे खोटं वाटतं. म्हणजे ह्याची सरकार दरबारी सुद्धा अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे. कारण शेवटी काय आहेत, जोपर्यंत सरकारी संस्था या कामामध्ये येत नाहीत तोपर्यंत काही बदलत नाही. कारण आपण आपला कचरा देतो, आपण म्हणतो कोणीतरी माझं उचलतंय, नगरपालिका, महानगरपालिका,
0: दुसरा कोणी करेल,
1: आणि मग पुढे काय होतं हे आपण बघत नाही. त्यांच्यावरही लोड येतं, पण त्यांनाही माहिती पाहिजे की कचऱ्याचे वेगवेगळे इनोव्हेशन्स काय होत आहेत. तर याकरता बदल होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं.
0: पॉलिसी लेवलला पण झाले पाहिजे
1: आणि अवेअरनेस मुख्य म्हणजे काय आहे की जो तिथे बसलेला अधिकारी आहे त्याला माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याकरता काहीतरी प्लॅनिंग झालं पाहिजे.
0: आणि मुख्य म्हणजे शिक्षणामध्ये हा विषय अंतर्भूत होणं गरजेचं आहे.
1: आज आहे, म्हणजे शिक्षणात आज काही काही गोष्टी यामध्ये शिकवल्या जातात, पण प्रत्यक्ष कृती त्याच्यामध्ये होत नाही. तर त्याचा
0: इथे खूप सामाजिक संघटना संस्था ज्या समाजासाठी आम्ही काम करतो असं म्हणतात त्यांना स्कोप आहे हे काम करण्याला. ताई खूप छान वाटलं तुमच्याशी आज गप्पा मारून. प्लास्टिकचं इंधनात रुपांतर करणाऱ्या, पर्यावरणाची जपणूक करणाऱ्या आणि या विषयात मोठं काम करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी आपण संवाद साधत होतो. श्रोते हो, या सगळ्या गप्पांमधून नक्कीच एक खूप मोठी शिकवण मिळाली असेल. प्लास्टिकचा वापर कमी करू, पण त्याचा द्वेष न करता कचऱ्याच्या डब्यात रस्त्यावर फेकून न देता ते गोळा करून ते रिसायकलिंगला पाठवलं तर या पृथ्वीसाठी आपण नक्कीच एक छोटं काम करू शकतो आणि हा छोटासा पुढाकार आपल्या या पृथ्वी आईला नक्कीच वाचवेल. चला तर या निमित्ताने आजपासून प्लास्टिक कचराकुंडीत नाही तर रिसायकलिंगला पाठवूया. तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे अशा पद्धतीचं रिसायकलिंग होत असेल तिथे तुम्ही तुमच्या घरातला प्लास्टिकचा कचरा अवश्य द्या. ताई, आज आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना खूप सुंदर मार्गदर्शन केलं आणि आपल्या या संवादातून नक्कीच अनेकांना प्रेरणा मिळेल. खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपण ऐकत होतात पर्यावरणासाठी काम करणाऱ्या, प्लास्टिकचं इंधनात रुपांतर करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी ताम्हणकर हिने घेतलेली मुलाखत. आता ऐकूया हे शारदा नाटकातलं नाट्यपद.

0: बरंय तर मैत्रिणींनो, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह मी विद्यागौरी आता कार्यक्रमातून निरोप घेते. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत, त्यासाठी prasaran.pune@gmail.com या आमच्या मेल आयडीवरती तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. नमस्कार.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आपण ऐकत आहात. दुपारचा 1 वाजला आहे, प्रसारित करीत आहोत
6: द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह.
5: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात श्रेया घोषाल यांनी गायलेली काही गीतं आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला आय मी अँड माईन चित्रपटातलं अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं इर्शाद कामिल यांचं गीत ऐकूयात. संगीतकार आहेत ए आर रहमान.

वझीर चित्रपटातलं शांतनू मोइत्रा यांचं गीत, विधू विनोद चोप्रा यांचं संगीत, गायकस्वर सोनू निगम आणि श्रेया घोषाल.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साडेंची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
6: मनोज मुंतशीर यांचं गीत, अंकित तिवारी यांचं संगीत, चित्रपट रुस्तम, ऐकूया कार्यक्रमातलं यानंतरचं गीत.

0: श्रेया घोषाल यांच्या स्वरात रश्मी विराग यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं जीत गांगुली यांनी. चित्रपट हमारी अधुरी कहानी.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
0: ब्रदर्स चित्रपटातलं श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत ऐकूयात. संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी.

0: बाजीराव मस्तानी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सिद्धार्थ गरिमा यांच्या गीताला संगीत दिलं होतं जॅकी वंजारी यांनी. गायक स्वर होता श्रेया घोषाल आणि वैशाली माडे यांचा. नेक्स्ट वेव्ह कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात लगेचच परत येतोय, तेव्हा कुठेही जाऊ नका.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: हाप गर्लफ्रेंड चित्रपटातलं गीत ऐकूयात. श्रेया घोषाल आणि फरहान सईद यांच्या गायक स्वरात, संगीतकार फरहान सईद आणि गीताचे बोल कुमार यांचे.

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
3: कुमार यांचं गीत, टोनी कक्कर यांचं संगीत, श्रेया घोषाल यांच्या गायक स्वरात ऐकूयात ट्यूजडेज आणि फ्रायडेज चित्रपटातलं हे गीत.

हरिचरण शेषाद्री श्रेया घोषाल यांच्या स्वरात अतरंगी रे चित्रपटातलं इरशाद कामिल यांचं गीत ऐकूयात. संगीतकार आहेत ए आर रहमान.

ए एम तुरेज यांचं गीत, संजय लीला भंसाली यांचं संगीत, श्रेया घोषाल आणि स्वरूप खान यांचा गायक स्वर चित्रपट पद्मावत, कार्यक्रमातलं शेवटचं गीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा नेक्स्ट वेव हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
0: पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आपण ऐकत आहात. दुपारचा एक वाजला आहे. आता प्रसारित करीत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात झूठी चित्रपटातलं गीत ऐकूयात. गीताचे बोल माया गोविंद यांचे, संगीत बाप्पी लहिरी यांचं.

सागर चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात ऐकूयात. संगीतकार आर डी बर्मन.

कार्यक्रमातलं शेवटचं गीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात, गुलशन बावरा यांचं गीत, आर डी बर्मन यांचं संगीत, चित्रपट कसमे वादे.

ते हो या गीता भरप्रसादचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं लोकप्रिय FM चॅनल आपण ऐकत आहात. ठीक 2:15 वाजता हिंदी समाचार आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू.

0: त्या दोघींनी त्या दोघींच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका सादर करते संजय भुजबळ.
1: माधुरीताई, राजश्रीताई, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे या चौथ्या भागात. तिसऱ्या भागाच्या शेवटी आपण गाण्यांच्या बाबतीत ध्वनिमुद्रण असेल, त्याचं साठवणं असेल, संग्रह करणं असेल, त्याची माध्यमं असतील, त्यात आलेल्या नवनव्या बदलांविषयी, नव्या तंत्रज्ञानाविषयी आपण बोलत होतो.
2: मला आठवलं ते म्हणजे मी कॉलेजला असताना आमच्या शोभा गुर्जर मॅडमनी हे आता म्हणाली तसं विद्यापीठाच्या अंतर्गत EMRC जे आहे तिथे एक प्रोजेक्ट केला होता. तेव्हा मला गायला बोलवलं होतं, तुम्ही टप्पा गायले होते आणि त्या टप्प्याचं रेकॉर्डिंग तेव्हा होतं उपलब्ध. तो एक माझा पहिला अनुभव होता.
1: हा,
2: आणि त्यानंतर मी माझे आता गुरु म्हटलं गोविंदराव मोडक, ते भेंडी बाजार घराण्यांच्या जे मास्टर नवरंग त्यांचे ते शिष्य मास्टर नवरंगांकडेच आशा बसले वगैरे शिकलेले आहेत. तर गोविंद काकांच्याकडे आमच्या पुण्यातलेच सुधीर गदरे म्हणून गेले होते आणि त्यांनी सांगितलं की भेंडी बाजार घराण्याची एक आपल्याला अमान अली साहेबांची काही बंदिशींचं रेकॉर्डिंग आपल्याला करायचं आहे, तर काका तुम्ही गाल का? तर ते म्हणाले आता मी वृद्ध झालोय पण माझ्या शिष्येकडे तुम्ही पुण्यात गेलात तर तिला बऱ्याच बंदिशी येतात, तर तुम्ही तिला विचारा, ती भाग घेत असेल तुमच्या प्रोजेक्टमध्ये. तर आणि योगायोगाने मला त्याच्यात संधी मिळाली आणि स्वरमंदाकिनी .com नावाची वेबसाईट आहे त्याच्यासाठी मी गायले होते आणि त्याचं इथे प्रकाशन मनोहर मंगल कार्यालयात झालेलं मला लक्षात आलं आणि त्यानंतरच मग पुढे भेंडी बाजार घराणा संमेलन झालं होतं. तर त्याच्यात मी किशोरी जानोरीकर, सुहासिनी कोरटकर या लोकांशी माझा संबंध आला, अनुराधा कुबेर, आम्ही सगळे गेलो होतो आणि तिथे एक वेगळी संधी मिळाली. आणि मग पुढच्या काळामध्ये 2000 दरम्यान 1999 आणि 2000 कालावधीमध्ये मी ताकदीनादींमध्ये भाग घेतला. जी लोकप्रिय मालिका सह्याद्रीची, म्हणजे शेवटच्या भागापर्यंत जेव्हा ती संपली सिरियल तर शेवटी तर मग प्राथमिक नंतर उपांत्य आणि अंतिम अशा त्या सगळ्या लेवल्स होत्या. अंतिम मध्ये तर शेवट 5 झाले होते आणि 5वा भाग संपला आमच्यावरती आणि ती सिरियल बंद झाली. आणि विशेष सांगायचं म्हणजे मला आनंदाची गोष्ट की मी कुठे गेले की ओ काल तुम्ही टीव्हीवर होतात का असं मला विचारलं. आता मी परत
3: टीव्ही स्टार
2: खरं सांगायचं तर म्हणजे तेव्हा तर मी कॉलेजला गाणंही राह पदवी पण मिळाली पण नंतर टीव्हीचा जो अनुभव आपण म्हणू तो मला ताकदीनादींमुळे मिळाला. आणि त्याच्यातूनच मला काय झालं, प्रेरणा मिळाली की गीतकार संगीतकारांचं ट्युनिंग कसं असतं, त्यांच्या जोड्या का अशी अजरामर गाणी देतात, त्याला एक कुठेतरी रागसंगीताचं अधिष्ठान आहे अशी ती मला पहिल्यांदा एक जाणीव झाली. आणि मग त्याच्या वरती खूप विचार करता करता करता मला PhD विषय पण मिळाला. पण त्याचं एक ताकदीनादींमध्ये कुठेतरी प्रेरणा आहे असं मला वाटतं, कारण 5 सलग दर मंगळवारी ते चालू राहायचे आणि बुधवारी मला कुठेतरी विचारणा व्हायची आणि लोकांना ती इतकी मालिका आवडलेली होती. अंताक्षरीचंच वेगवेगळं स्वरूप त्यांनी बदललं होतं आणि खूपच तो एक छान चॅलेंजिंग प्रेरक असा तो प्रवास आणि तो अनुभव पण होता. आणि अजूनही कधी कधी मला इतक्या वर्षांत असं कोणीतरी विचारतं हो तुम्हाला कुठेतरी पाहिलेलं आहे, मग मी जर ताकदीनादींचा संदर्भ दिला तर लोकांना आवडतं आणि हो हो आता मला आठवते.
1: खूप चांगले हे अनुभव आहेत. या मोडवर गाणं कुठलं सांगू शकाल? कारण या सगळ्यांमध्ये एक आपली आवड निर्माण होते गाण्याची म्हणा किंवा गाण्याच्या पद्धतीची, गाण्याच्या टाईपची, कुठल्या प्रकारची गाणी आपल्याला आवडतात हेही ठरतं.
2: माझा थोडासा शास्त्रीयचा पिंड हळूहळू बनायला लागलेला असावा कदाचित, कारण ज्याच्यामध्ये एखादं आणि काय झालं की चिपळूणला राहिल्यामुळे नाट्यसंगीताचा खूप पगडा होता मनावरती. मी बाकीची तर गाणी आवडायची पण नाट्यसंगीतात एक काहीतरी कस असतो हे लक्षात येत होतं आणि योगायोगाने गळा वळत असल्यामुळे त्याच्या धर्तीची मग ती ही जी गाणी आहेत ना, सखी ग मुरली मोहन असेल,

0: आणि अनेक किती नावं घ्यावीत थोडी थोडीच आहेत, परंतु असे ज्याच्यामध्ये आला आताना आहेत आणि मृगनयनासारखं तर गाणं म्हणजे माझ्या आयुष्यात मैलाचा दगड आहे, कारण ज्याच्यातनं माझ्या आईला खरं मला गाणं काहीतरी येतंय कळतंय ही अशी एक तिला झालेली जाणीव. असंच मृगनयना रसिक मोहिनी लागलं होतं आणि मी तर म्हणते दरबारी कानडा म्हणजे काय, राग दरबारी कानड्याची बंदिश म्हणजे काय किंवा त्याच्यात आलापताना म्हणजे काय, तर हे गाणं सगळ्यांनी अभ्यासावं असं मला वाटतं. त्यामुळे त्या गाण्याची रसिक म्हणजे माझ्याच मनावरची मोहिनी अक्षरशः 2 दिवस अजिबात उतरली नाही. सारखं येता जाता मी तेच आलाप तेच आलाप गोताना जसं येईल तसं, कारण शिक्षण अजून व्हायचं होतं सुरुवात त्या काळातलं ते गाणं, म्हणजे अशी जी
1: संगीताच्या शिक्षणाला सुरुवात झाली होती
0: तिथूनच सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही.
1: ऐकूया आपण.

0: माधुरीताई, तुमच्या या सगळ्या प्रवासात हा जो तांत्रिक भाग आहे
1: हो
0: तो कसा कसा तुम्हाला भेटीला आला, काय काय तुमचे अनुभव आहेत?
1: मला असं वाटतं की मी जेव्हा अलकादेव मारुलकरांबरोबर म्हणजे त्यांच्याकडे शिकत होते तेव्हा त्यांचं चारधामवरती बद्री नाथवरती त्यांना संगीत द्यायला सांगितलं होतं आणि तेव्हा पहिला आमचा रेकॉर्डिंग म्युझिक टुडे मला वाटतं मुंबईची जी आहे तर तिथे आम्हाला घेऊन त्या गेल्या होत्या तो अनुभव देण्यासाठी की त्यांच्याबरोबर गायचं वगैरे. तर त्यानंतर एक टीव्हीवरची सिरियल होती आणि त्याच्यासाठी आपले अजय पराड जे आहेत पुण्याचे त्यांनी संगीत दिलं होतं संत सखू की काय मला आता नाव आठवत नाही तर त्याच्यासाठी एक ओवी गायची म्हणून त्यांनी रेकॉर्डिंग केलं होतं आपल्यासारख्याच एका प्रायव्हेट स्टुडिओत. हे स्टुडिओ रेकॉर्डिंग जर मुद्दा असेल त्यातला
0: बरोबर
1: तर त्यातलं तंत्र कळायला लागलं किंवा युजीसीवरती पण एकदा आम्ही गायलं होतं अलका त्यांच्या सोबतच त्या क्लासिकल गात होत्या त्यांच्याबरोबर एखादी तानालाप वगैरे असं
0: बरोबर
1: तर लाईव्हचा अर्थातच फरक वेगळा असतो आणि रेकॉर्डिंगमध्ये ते

0: तंत्र तुम्हाला कळायला लागतं. त्यानंतर एक फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये एक आमचं नाटकाच्या निमित्ताने जी गाणी लिहिली होती तर त्या दरम्यान तो एक तिथे अनुभव आला होता. नंतर एक आपली भारतीय शिक्षण संस्था मला वाटतं कोथरूडला जी आहे आपल्या ज्येष्ठांमध्ये काम करते वगैरे किंवा तर त्यांनी एक अशीच गाणी नाटक आणि ते प्रचाराच्या निमित्ताने फॅमिली प्लॅनिंगचं असं एक प्रचार होता हा समाज प्रबोधनाच्या अशा निमित्ताने एक उंदीर आणि उंदरीण आणि तिला झालेली पिल्लं मग ती गेली आणि मग त्या म्हणजे इतका विषय वेगळा होता तो पण त्यानिमित्ताने एक श्याम जोशी म्हणून होते त्यांनी लेखन केलं होतं त्याला चाली आणि तो एक वेगळा काय म्हणतात अनुभव त्यातला त्यानिमित्ताने घेतला गेला. तर आताच्या पद्धतीने बघायचं झालं तर याही पलीकडे युट्यूब ही चॅनल आल्यामुळे तुम्ही तुमचं चॅनल सुरू करून मला काय गायला हवंय हा बदल मला असा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना की हे मी लोकांसाठी केलं की त्यावेळेच्या ते डिमांड प्रमाणे तसं विचार केला गेला पण मला लोकांना काय ऐकवायचंय माझ्यातलं चांगलं याच्यासाठीच आत्ताचं इन्स्टा असू दे किंवा FB असू दे किंवा युट्यूब चॅनल असू दे तिथे आपल्याला काय द्यायचंय लोकांना याचा आनंद नक्कीच मिळतो. हा मीडियातल्या बद्दल मला तुम्हाला सांगावं
1: खूप खूप खूपच छान.

0: राजश्रीताई, सुरुवातीला एकमेकींची ओळख करून देताना गाण्याशिवायही तुमचे बरेच छंद आहेत, त्याबाबत आपण बोलत होतो, इथे कुठला सांगता येईल?
1: 9वीत असताना मी एक स्वतःच गाणं म्हणून, कारण
0: वा
1: तेव्हा काही
0: वा
1: असं कॅसेट वगैरे आणि असं हे नव्हतं, त्यामुळे स्वतःच गायचं आणि स्वतःच आपल्या आपल्या ज्या ऍक्शन कुठेतरी बघितलेल्या त्याच्यावर मी तो एक डान्स केला होता.
0: एक गाणं असं आपल्या सगळ्यांच्या लहानपणातलं आहे ज्याचा ठेका आपल्या सगळ्यांना नाचून गेलाय, पुलंची ती जादू होती. गाणं
1: नाच रे मोरा.
0: कुठलं? मला वाटतं आपल्यापैकी कोणीही नसेल की नाचरे मोरावर कुठल्याच प्रसंगात कधीच नाचलं नाही असं
1: अगदी
0: होणार नाही. तर या गाण्यानं लहानपणचे डान्स असतील वगैरे. आणि मग पुढे आणखी एक टप्पा आला कॉलेजेस किंवा शाळेच्या उत्तरार्धात, कॉलेजेस म्हणा सुरुवातीचं वगैरे, साधी पोळी मीरावर कोणी नाचलं नाही असं पण झालेलं नाही.
1: हो.
0: जसं तुम्ही नृत्यातलं काही सांगता म्हटलं की त्या गाण्यावर तुम्ही डान्स केलेलं असणार हे गृहित असतं, याचं काय कारण असावं? त्या म्हणजे त्या डान्समध्ये काय आहे असं, किंवा त्या शब्दामध्ये किंवा गाण्यामध्ये चालीमध्ये?
1: त्याच्यामध्ये तो सामूहिक जो म्हणजे कोरसचा भाग आहे ना, आणि चालीचा गोडवा,
0: हा.
1: आणि साधी बोळी मीरा तुला कळली नाही, तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही, अरे मन मोहन अरे मोहन,
0: हो.
1: म्हणजे या भावनांनीच मला असं वाटतं की त्याच्यावरती नाच करावा असं मला वाटून गेलं त्यावेळेला,
0: हो ना.
1: कारण त्याचे सूर शब्द मला सगळे त्यावेळेला आवडले. आणि कुठेतरी आपल्याला जे काही साध्या म्हणजे मी काही नृत्य शिकलेच नव्हते, पण जे काही बघून इतरांचं मला ज्या ऍक्शन्स जमल्या ते करून बघावं असं वाटलं त्यावेळेला मला, आणि म्हणून मी हेच गाणं
0: अच्छा, हे
1: निवडलं.
0: मला माहित नव्हतं तुम्ही डान्स केला आहे म्हणून.
1: नाही शिकलेली नाही, पण मी तेव्हा केला
0: नाही,
1: होता.
0: या गाण्यावर
1: या गाण्यावर केला
0: खूप
1: होता.
0: छान. मला वाटतं आणखी एक वाटतं की पुन्हा एकदा या गाण्याच्या बाबतीत असं म्हणता येईल की पिक्चरायझेशन तुमच्या डोळ्यासमोरून जात नाही हे गाणं ऐकताना. इथं फक्त संगीत आणि शब्द नाही राहत, तर ते गाणं तुम्हाला दिसतं.
1: दृश्य
0: मला
1: माध्यमाचं
0: वाटतं इथं आणखी एक कारण असावं की हे स्टेजवरचं गाणं आहे.
1: हो.
0: मग स्टेजवर गाणं सादर करण्यासाठी कसं असावं? तर असं असेल, असं असावं अशी मला वाटतं निवड
1: हो.
0: करण्याची एक त्याचं कारण असू शकेल. पुन्हा यंदंताचं संगीत आणि
1: संगीत
0: केवडकरांचे शब्द तर त्याला कारणीभूत आहेतच. अशा काळे ज्या पद्धतीनं मला वाटतं तेही त्या काळात काहीतरी नवीन होतं,
1: हो.
0: सेमी क्लासिकल डान्स म्हणता येईल, ती सुरुवातच कदाचित त्या काळात झालेली असावी. अशा
1: बरोबर
0: काळात एक
1: बरोबर.
0: नवीन प्रयोग म्हणा किंवा इतर जी गाणी आपण त्याच्या आधीची बघितली, झाडामागे लपणं एकमागे पळणं वगैरे, त्याला कुठेतरी छेद देत स्टेजवर एखादं उपशास्त्रीय नृत्य सादर करणं, तेही कारण बहुतेक या नृत्याला या गाण्याला पुढे नेण्यात प्रसिद्ध होण्यात
1: ते काय
0: खूप
1: अरे
0: मोठं
1: मन
0: कारण असेल.
1: मोहनानंतर तो वगैरे, ते म्हणजे
0: हो,
1: ते जे समूह ते आपल्याला म्हणतात ना की
0: टीम.
1: नाचायला, म्हणजे हे योग्य गाणं असं वाटलं त्यावेळेला मला,
0: नक्कीच
1: आणि
0: नक्कीच.
1: कुणीतरी केलेलं मी असं म्हणजे पाहिलं होतं, पण ते अगदी म्हणजे आपल्या त्या छोट्या हॉलमध्ये वगैरे किंवा आपल्या आपल्या अशा याने, म्हणजे हे गाणं जे आपल्या आवाक्यातलंय थोडक्यात, आपण शिकलेलं नाही तर आपण काय जास्तीत जास्त ऍक्शन करू शकतो, पण ज्या काही डोळ्यासमोर होतं त्याच्यात मी ते केलं. आणि एक
0: खूप छान.
1: माझ्यासमोर माझ्या मैत्रिणीचा भाऊ होता, त्याला कृष्ण केला होता, त्यामुळे मी
0: अच्छा,
1: त्याच्या भोवती करते असं ते 9वीत होतं, आणि माझ्या आई वगैरे ऐकायला आली होती मला आठवते.
0: विक्रम गोखले, तुमचे विक्रम गोखले.
1: विक्रम.
0: खूप छान.

0: तर शोधमो आपण ऐकत होता गायिका नणंद भाऊजाई, राजश्री महाजनी आणि माधुरी करंबेळकर यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज आपण ऐकला भाग चौथा. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा. आम्ही दोघी
1: गंगा जमना दोघ्या बहिणी गोपानी झुल झुलवाय
0: त्या दोघींनी त्या दोघींच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका सादर करते संजय भुजबळ.
2: पुणे विविध भारती 101 FM आपण ऐकत आहात. ऐकूयात सखी सहेली काही क्षणातच आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
2: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साडेंची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये। स्वामिनी, बिझी लँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ट्यून केलंय पुण्यातलं सर्वात लोकप्रिय एफ एम चॅनल पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 5 वाजलेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, दत्ताराम मारुती उर्फ द मा मिराजदार यांची मिराजदारी या कथा संग्रहातली गवत हीच कथा आज आपण ऐकणार आहोत। हा कथा संग्रह कॉन्टिनेंटल प्रकाशनने प्रकाशित केला। मिश्किल कथा लिहिण्याचा मूळ स्वभाव असलेल्या दमांनी बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर लिहिलेल्या आहेत। ग्रामीण जीवनातलं विक्षिप्तपणाचं इरसालपणाचं दर्शन या कथांमधून आपल्याला घडतं। तेव्हा आज ऐकूया द मा मिराजदार यांची कथा गवत।

रात्रभर पाऊस पडून पहाटे पहाटे थांबला होता. आता आभाळ निवळलं होतं, सकाळ उजाडली होती आणि स्वच्छ सूर्यप्रकाश सगळीकडे पसरलेला होता. हवेत गारठा होता, गार वाऱ्याच्या झुळकी मध्येच अंगावर येऊन काटा फुलत होता. बाहेर रस्त्यावर सगळीकडे चिखल झालेला होता आणि गढूळ पाण्याची डबकी ठिकठिकाणी साठलेली होती. घराच्या उमऱ्यावर बसून बापू उगच बाहेरची गंमत पाहत होता. नुसतं धोतर नेसून उघड्या अंगाने बसलेला होता. त्याच्या छातीवर, पाठीवर, दंडावर, कानात केसच केस होते, त्यामुळे तो एखाद्या अस्वलासारखा दिसत होता. काहीतरी चाळा करत उगच इकडे तिकडे पाहत होता. थोड्या वेळाने बाबू रस्त्याने चाललेला त्याला दिसला. तेव्हा बापूला एकदम आठवलं. त्यांनी उगच थोडासा विचार केला आणि मग एकदम हाक मारली, हे बाबू. रामाचा तरणा ताठा पोरगा बाबू आपल्याच नादात भराभर चाललेला होता. त्याचा आजूबाजूला लक्ष नव्हतं, त्यामुळे बापूनी हाक मारल्यावर तो दचकला. जागच्या जागी थांबून त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तेव्हा घराच्या उमऱ्यावर बसून खाली पायऱ्यांवर पाय सोडलेला बापू त्याला दिसला. त्याला आश्चर्य वाटलं, आज इतक्या सकाळी सकाळी याला आपली आठवण कशी काय झाली. चार पावलं चालून तो घरासमोर येऊन उभा राहिला. उजवा हात कपाळाकडे नेऊन म्हणाला, आ राम राम, मला हाक मारल्या जणू. बापूनी मान हलवली, खुणेनीच होय म्हणून सांगितलं. काय काम होतं का? काय काम होतं? हा थांब सांगतो, असं म्हणून बापू थांबला. विचार करत होता आपलं काम कशा रीतीने सांगावं म्हणजे ते फायदेशीर ठरेल. या पावसाळ्यात त्याची बरीच आपदा झाली होती. घर सारखं गळत होतं, पाऊस काळ फारसा होणार नाही या कल्पनेनी त्यांनी गाडी तशीच पुढे रेटली होती. पण यंदा पावसानी भलताच नेट धरला होता. एक दोन दिवसांनी गडी घो घो करून कोसळत होता, रात्र भर पडत होता, घर सारखं गळत होतं आणि बापूच्या घराला झोपायची पंचाईत पडत होती. घरभर जमीन ओली झाली होती आणि तिला पोपडे येत होते. झोपायला एक कणखर कोरडी जागाही राहत नव्हती. काल रात्री तर पावसाने भलताच गोंधळ उडवून दिला. सगळ्या घरातून धारा वाहिल्या आणि माणसांना रात्रभर जागरण घडलं. खरं म्हणजे यापूर्वीच घराची दुरुस्ती करायला पाहिजे होती. माळोदावर चिकार गवत माजलं होतं, ते काढून वर नवी पेंट टाकायला पाहिजे होती, म्हणजे मग घर गळणार नाही. करू करू म्हणून इतके दिवस गाडी ढकलली, पण आता ते लवकर करायला पाहिजे होतं, नाहीतर आणखीन किती त्रास होईल हे सांगता येणार नव्हतं. बापूच्या डोक्यात इतका सगळा विचार पक्का झाला होता, त्यासाठीच तो सकाळपासून कुणाची तरी वाट पाहत होता. म्हणून बाबूंनी विचारल्यावर तो म्हणाला, काम म्हणजे असं होतं. काय? नाही, अरे माळवदावर गवत माजलंय फार, ते काढायचंय. काढतोस का? बाबूंनी हे ऐकल्यावर चेहरा जरा वाकडाच केला, तोंडावर स्पष्ट नाखुशी दाखवली. आणखीन काय? नाही आणखीन काय नाही यार, एवढंच काम आहे. नाही जमायचं मग. एवढं बोलून बाबू ताठपणाने चालायला लागला आणि त्यांनी मागे वळूनही पाहिलं नाही. बापू आश्चर्याने ओरडून म्हणाला, अरे काय झालं? आणि नग मला. बाबू नुसताच हात पाठीमागे करून म्हणाला, का का? चालता चालताच थांबून बाबू म्हणाला, अबो कोण असलं काम करतो आणि काय मिळायचं यातनं? त्यापरीस रोजगारावर गेलो तर कुठं रुपये दोन रुपये मिळतील की? आणि हे बोलून तो सरळ पुढे चालू लागला, लांब गेला. बापूंनी पण मग त्याला हाक मारलीच नाही. रुपया दोन रुपयांची भाषा ऐकल्यावर बापू हबकलाच होता. त्याचा एकंदर बेत असा होता की कुणाला तरी जेवायला घालावं, दोन भाकऱ्या द्याव्यात आणि काम करून घ्यावं. एक दिवसाचं तर काम आहे, त्याला यापेक्षा जास्ती देण्याचं कारण काय? असल्या कामाला रुपया दोन रुपये द्यायला लागलो म्हणजे आपलं दिवाळच निघेल. म्हणून मग बाबूला त्यांनी पुन्हा हाक मारलीच नाही. काय बघा काय दिवस आलेत, असं मनाशी पुटपुटत तो तिथेच बसून राहिला. आणखीन कुणी भेटतोय का म्हणून वाट पाहायला लागला. असा तासभर गेला. गावातलं कुणी कुणी रस्त्यांनी आलं गेलं. बापूच्या घरापाशी थांबून चार दोन जणांनी गप्पा हांडल्या, इकडच्या तिकडच्या गोष्टी करून त्याचा निरोप घेतला. डबक्यातून पाय घालत आणि पाणी उडवत पोरं शाळेत गेली, पाण्याचे हंडे डोक्यावर घेऊन बाया माणसं गेली, पण गवत काढील असं बापूला कोणी भेटलं नाही. तासाभरानी विरुद्ध बाजूने बाबू परत आला. बापूंनी त्याला पाहिलं, पण त्याला त्याच्या त्या उर्मटपणाचा इतका राग आला होता की तो काही बोललाच नाही. बाबूला फिरून हाकही

0: मारली नाही, पण बाबू चालत आला आणि एकाएकी बापूच्या घरासमोर उभा राहिला. बापूला मोठं आश्चर्य वाटलं. का रे लेका, का आलास पुन्हा? माळवदाकडे दृष्टी लावून बाबू रुक्षपणाने म्हणाला, गवत तर दावा किती आहे बघू. गड्याला रोजगार मिळाला नसावा हे बापूच्या ध्यानात आलं. बरी जिरली. हा त्यात काय लेखा दावायचं? हा माळवदं कधी बघितले नाही का आमचं? अहो दावा तर खरं. चल बाबा चल. बापू खुशीने उठला. दरवाजा मागच्या दगडी जेनेनी दोघंही वरती गेले. माळवदावर उभं राहून गवताकडे पाहू लागले. गवत खरोखरच फार माजलं होतं. जिन्याच्या दरवाजापासून तो कडेच्या कुंभीपर्यंत गुडघाभर उंचीचं गवत एकसारखं सगळीकडे पसरलेलं होतं. जिकडे तिकडे नुसती खेचाखेच झालेली होती. पाय ठेवायला म्हणून कुठे बोटभर जागा राहिली नव्हती. रात्रीच्या पावसाने ओलं कच्च झालेलं होतं आणि रान गवताचा उग्रवास नाकाला जाणवत होता. घराच्या शेवटापर्यंत नजर टाकून बाबू म्हणाला, आगाय आय आय, लय गाजपान झालंय की ओ बापू. बापूनी उपरुधानी मान हलवली. तर ते लय गजपान झाले नाही? काय सांगतोस मर्दा, अरे काय गवताचं बी पेरलं होतं असं वाटतंय का तुला? अहो पाऊस काळ काय झाला या सालाला, समधीकडंच गवत झालंय. हे बघ, उगीच घोळ घालू नकोस. काढणार का नाही बोल. रिकाम्यापणी कशासाठी कटकट करतोयस? बाबूनी मान हलवून निश्चय दाखवला. हा काढतो, एक रुपया द्या. एक रुपया? सोळा आणि? अरे काय बोलतोस तू? अहो जास्त नाही सांगत बापू. हा तर कमीच झाले नाही का? हा अरे मेहरबानीच केलीस आमच्यावर बाबा. अहो रुपया खाली परवडत नाही मला. नाही परवडत तर राहू दे, कुणी ओझं दिलं नाही तुझ्या डोक्यावर. असं म्हणून बापूंनी बोलणं तिथेच तोडलं. मागे वळून तो सरळ खाली आला. त्याच्या मागोमाग बाबूही मुकाट्याने जिना उतरला. एक रुपया देणं कसं वाजवीय हे तो सारखी बडबड करून सांगू लागला. वास्तविक हे एका गळ्याचं दोन रोजगाराचं काम आहे, पण आपण एका दिवसात ते कसं करून टाकू हेही सांगत होता. माळवदावर एक काळी राहू देणार नाही, पण एक रुपया मात्र मिळालाच पाहिजे. त्याच्या आत काम करणं आपल्याला परवडत नाही या गोष्टी त्यांनी पुन्हा पुन्हा बापूला ऐकवल्या. पण बापू मुळीच बदला नाही. त्रासिक मुद्रा करून तो म्हणाला, हे बघ नाही ना परवडत तुला, कुणी बळजबरी केली आहे? जाऊ दे जा तू. बाबू जाण्यासाठी वळत म्हणाला, मग काय द्यावं म्हणता? आता त्याची तुला काय पंचायत? हा तुला परवडत नाही ना रुपयाखाली, तू जा ना बाबा. आओ पर सांगताल तर खरं. बापूचं मनात सगळं ठरलेलं होतं, पण वरकरणी त्यांनी उगचच विचार केल्यासारखं दाखवलं. वर तोंड करून माळोद्यावरल्या गवताचा पुन्हा एकदा आदमास घेतला. जीभ थोडी बाहेर काढून दोन्ही ओठ दाबत तो म्हणाला, हे बघ काय माहिती का गड्या, दुपारची भाकरी देईन. इथं खायची आणि काम करायचं. संध्याकाळच्याला जाताना चार आणि कमरेला लावून जायचं. काय? बाबू चिडला. रागारागाने हातवारी करून म्हणाला, चार आणत करून काय? काय चार आणत काय? कोण काम करतंय काय? हा नग मला असला पाळता धंदा कोणी सांगितलंय? अरे नको की करूस? हा एवढा इस्टूर फाकडायस तर आलास कशाला मग परत? बापूचं हे बोलणं बाबूला फार लागलं. रागारागाने बापूकडे पाहून तो वळला. काही न बोलता मुकाट्याने दाराबाहेर पडला. आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा. स्वयंपाकघराच्या दारावर हात ठेवून बापूची बायको उभी होती. या दोघांचंही भाषण ऐकत होती. बाबू दाराबाहेर पडून निघून गेल्यावर ती म्हणाली,
3: आ का घालवलं त्याला? आणखीन चार दोन आणि कमी जास्त करायचे, देऊन टाकायचं काम.
0: बापू बायकोकडे तिची

चिक्की वाल्यासारखा बघायला लागला. झालं बोललीस तरी म्हटलं अजून तुझा आवाज कसा काय आला नाही. आपण कामं लांबणीवर का टाकायला लागलात. चट डिशी घ्यायचं गवत काढून पेंट

बापू हल्ला. आपली सकाळची आंघोळ या गडबडीत तशीच राहिली हे त्याच्या ध्यानात आलं. लांब टांगा टाकत तो ओसरीवरून परत दारात गेला. आडावर बसून त्यांनी पोऱ्यांनी पाणी काढलं, दगडी डोंड पाण्याने भरला. मग आरामशीर दगडी फरशीवर बसून त्यांनी चार तांबे अंगावर ओतून घेतले. हळूहळू ऊन झालं, कडक तापलं, सूर्य डोक्यावर आला आणि पुढे सरकला. उकाडा चांगलाच वाटायला लागला होता. संध्याकाळी पुन्हा पाऊस येईल की काय अशी धास्ती वाटावी इतका उकाडा वाढला. वारा बंद झाला, आभाळ हळूहळू गोळा व्हायला लागलं, त्याचा निळा रंग बदलून काळा होऊ लागला. सूर्य झाकला गेला, उन्हं कमी होऊन अंधारल्यासारखं झालं आणि दिवस लवकर संपुष्टात आल्यासारखं उगचच वाटायला लागलं. बापूची आंघोळ, देवपूजा, जेवण या सगळ्या गोष्टी केव्हाच आटोपलेल्या होत्या. तास दोन तास झोप झालेली होती. उठून चूळ भरून तो दात कोरण्यानी दातातली घाण टोकरत बसलेला होता. आता काय नेमकं करावं याचा विचार करत होता. एवढ्यात बायकोने हाक मारली आणि मग खोलीत येऊन सांगितलं, अहो बाबू आलाय बघा बाहेर. बापूने चट दिशी बायकोकडे अशा दृष्टीने पाहिलं की बायको उमजली. बर, मी तुला काय सांगत होतो, म्हणालो तसंच झालं की नाही, इतका सगळा अर्थ त्या दृष्टीत होता. केव्हा आलाय? आत्ताच. कुठे बसलाय? अंगणात. आलोच, थांब. असं म्हणून बापूंनी आळोखे पिळोखे दिले आणि मग तो उठला आणि अंगणात गेला. बापू अंगणातल्या पायरीवर बसून राहिला होता. त्याचं तोंड उतरलेलं होतं. मान खाली घालून तो हाताच्या बोटांनी दोन दगडांमधली माती टोकरत बसलेला होता. बापूची चाहू लागल्यावर त्यांनी मान वर केली. चेहरा न ढवळता बापू सहज सुरात म्हणाला, का रे बाबू, हा का लावतास? बाजूनी त्याच्या निराश दृष्टीकडे त्यांनी पाहिलेलं होतं. सकाळच्या खडखडीत बोलण्याचा तापट मुद्रेचा आता त्याच्या तोंडावर पत्ताही नव्हता आणि आता त्याचं तोंड काळवणलेलं होतं. डोळ्यात तेज नव्हतं. पराभूत आवाजात तो बोलला, देऊन टाका की मालक तेवढं काम, हा करून टाकतो आत्ताच्याला. बापूंनी चिडल्यासारखं केलं. अरे आत्ताच्याला काय करणार तू, दिवस बुडत आला पार, आता विचारायला आलास होय? आओ जेवढं होईल तेवढं करतो ना आता, बाकीचं उद्या सकाळच्याला करतो की, मग काय आहे? बर, काय घेणार आहेस तू मग? बाबूंनी डोक्याच्या पाठीमागे हात नेऊन डोकं खाजवलं. काय तुम्ही सांगताल तसं, भाकरी द्या आणि वर काय चार आठाने द्याल ते द्याल. बापूंनी कपाळाला आठ्या घातल्या. तरातरा अंगणात येऊन त्यांनी दारातून आत शिरू पाहणारी कुणाची तरी शेळी थ्रर थ्रर करून हाकलली. तिला दाराबाहेर काढून तो परत आला आणि मग खणखणीत आवाजात म्हणाला, आत्ता तुला शहाणपणा सुचला ना, आभाळ केवढं भरून आलंय बघ. आपल्या शहाणपणाचा आणि आभाळ भरून येण्याचा काय संबंध हे बाबूला काही कळलं नाही. तो बापूकडे बघतच राहिला, काही न बोलता बघत राहिला. बापूंनी एकदा उत्तराच्या अपेक्षेने बाबूकडे पाहिलं पण बाबू काहीच बोलला नाही, तसाच गपचूप बसून राहिला. हे बघून आता बापूला आणखीन जोर चढला. आरडाओरडा हातवारे करत तो म्हणाला, लेका अरे आज पाऊस आला आणि पुन्हा घर गळलं, तू नुकसानी कोण भरून देणार माझी? हा वेळेवर हो म्हणाला असतास ना तर आत्तापर्यंत गवत काढून झालं नसतं का? एवना पेन टाकून मोकळा झालो असतो मी. तुम्हाला ना खरोखर लोकांच्या नुकसानीची काही किंमतच नाही. बापूंनी मग असा भडीमार केला की बाबूला काही अक्षर बोलताच आलं नाही. एखाद्या चोरासारखा तो गप्प बसून राहिला आणि शेवटी म्हणाला, अहो चुकी झाली बापू माझी, मग आहे का? तुझी चुकी झाली पण मला केवढ्याला पडली ती? अहो कबूल आहे की मी कुठं नाही म्हणतोय, पण आता द्या की. बापूंनी मान हलवली आणि नकार दर्शवला. हे बघ बाबू, आता चार आठ आणि बिणे काहीही देणार नाही तुला, सांगून ठेवतो, एक पैसा मिळायचा नाही. तसं भाकरी बारी काम करणार नसलास तर कर, नाहीतर मला भानगडच नको तुझी, दुसरा कोणीही बघीन मी. बाबू हतबुद्धच झाला, काय बोलावे त्याला कळेच ना. चेहऱ्यावर दिनवाणीपणा आणून तो किंद्र्या आवाजात म्हणाला, अहो आता असं का करता हो, हा सकाळच्याला तुम्ही मला चार आण. सकाळचं सकाळी गेलं, आता त्याची भाषा पुन्हा काढायची नाही. आण मग काय? बापूंनी बेफिकीरपणाने सांगितलं, हे बघ वाटलं भाकरीवारीवर काम करावं तर कर, नाहीतर चालू लाग. कळलं? बापूचं हे बोलणं ऐकून बाबूला तिरिमिरीच आली. त्याच्या डोक्याचा भडका उडाला. काही न बोलता तो पुन्हा उठला आणि जाता

आता म्हणाला, आता ना पुण्यांदा मी यायचाच नाही, मागणं म्हणताल तुम्ही, काही म्हणत नाही बिणत नाही, जा. बाबूंनी पुन्हा एकदा बापूकडे पाहिलं, पण बापू मख्खासारखा तसाच उभा होता. मग बाबूंनी मान खाली घातली आणि पुन्हा मागे न वळता तो भराभरा निघून गेला, दाराबाहेर पडून दिसेनासा झाला. बायको दाराशी पुन्हा येऊन म्हणाली, अहो काय मांडले तुम्ही, हे गवत काढायचं नाहीये का, उगच काय चालवणं दाखवताय त्या गरीबाला. बापू पायऱ्या चढून ओसरीवर आला आणि म्हणाला, चाळवण्या कशाबद्दल, गवत काढायचंय ना, आणि मग हे असं का, चांगला कबूल झाला होता ना चाराण्यांवर, तर द्यायचं सोडलं आणि. तुला कळत नाही, तू थांब जरा. असं म्हणून बापूंनी ओसरीवरच्या खुंटीवर अडकवलेला मळका सदरा घातला आणि स्वतःच्या अंगात अडकवला, डोक्याला काळी टोपी चढवली, धोतराच्या निऱ्या घातल्या आणि त्यात नीटनेटक्या केल्या. मग बायकोला म्हणाला, जरा जाऊन येतो ग बाहेर, देशमुखांकडनं जाऊन येतो, आणि लगबगिनी बाहेर पडला. बापू परत घरी आला त्यावेळी बरीच रात्र झालेली होती, जिकडे तिकडे अंधार गुडूप होऊन गेला होता, माणसं केव्हाच घरोघर आलेली होती, जेवणी खाणी आटोपून निवांतपणे इकडच्या तिकडच्या गप्पा करत होती. आभाळ आता चांगलंच भरलं होतं, मधून मधून गार वारं वाहत होतं, एखादा थेंब टप दिशी खाली पडत होता. नेहमीप्रमाणे बापू उशीर करून परत आला, घटकाभर निवांत बसून मग त्याने हातपाय धुतले, जेवण आटोपलं, ओसरीवर येऊन कंदिलाच्या उजेडात पान खाल्लं आणि तंबाखूची चिमूट तोंडात टाकली. तेवढ्यात उघड्या दरवाजापाशी खडबड झाली, कुणाचे तरी पाय वाजले. बापूंनी कानोसा घेतला आणि मग विचारलं, कोण आहे रे, आणि कंदील वर करून त्यांनी बघितलं. मी आईजी, असं म्हणून दरवाजातून मान खाली घालून बाबू हळूहळू चालत अंगणात आलेला होता. मुकाट्याने येऊन पायरीवर बसला. बापू थंडपणे म्हणाला, का रे बाबू, का आलास? अंधारात तोंड दिसलं नाही पण निर्जीव आवाजात शब्द आले, गवत काढतोजी मी, काढ की, मी कुठे नाही म्हणतोय, पण पैसा मिळायचा नाही, असलं कबूल तर काढ, असलं कबूल तर काढ. अहो कबूल आहे. बाबूचं हे उत्तर ऐकून बापू आता खुश झाला. मग बघ उद्याच्या लई ये, हा सकाळ धरणं कामाला लाग. हा वय येतो की, एवढं बोलून बाबू थांबला, मग उठून उभा राहिला, बापूकडे उगाच पाहत राहिला. काय रे, का थांबलायस आता? बापूचा हा प्रश्न ऐकून बाबू एकदम हल्ला, दोन पायऱ्या चढून वर आला, खाली बसला आणि एकाएकी कळवळून म्हणाला, आता उद्याची भाकरी तरी आजच्याला द्या की, अहो सकाळ धरणं पोटात काय नाही हो. श्रुतीहो दत्ताराम मारुती उर्फ द मा मिराजदार यांची मिराजदारी या कथासंग्रहातली गवत ही कथा आपण ऐकली. मी प्रसाद कुलकर्णी या कार्यक्रमात इथेच निरोप घेतो.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: मैत्रिणींनो, श्रावण महिना म्हणजे फक्त सण उत्सवांची रेलचेल नाही तर त्याबरोबर रंगणाऱ्या नाट्य स्पर्धा आणि नाट्य रसिकांच्या उत्साहाचाही महिना. आणि म्हणूनच 29 ऑगस्ट शनिवारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून वनिता मंडळ या कार्यक्रमात घेऊन येतोय उर्मी. विषय अहो नाटक पाहावं करून.
4: बऱ्याचशा एकांकिका स्पर्धांमध्ये एक तासाचा वेळ दिलेला असतो. त्या एका तासात तुम्हाला स्टेज लावायचं, लाईट्स ऍडजस्ट करायचे, म्युझिकची टेस्ट करायची, तुमच्या अजून काही तांत्रिक बाबी असतील, प्रोजेक्टर वगैरे पण आजकाल वापरतात, ते सगळं सेट करायचं. पडदा पडल्यानंतर सगळं स्टेजवरचं सामान विंगेत आणणं, ह्या सगळ्यासाठी पूर्ण एक तास दिलेला असतो.
3: अगदी लेखनापासून दिग्दर्शन, नेपथ्य, लाईट, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंचावर प्रत्यक्ष नाटक येण्यापर्यंतचा प्रवास अनुभवूया श्रद्धा, अपर्णा प्राजक्ता आणि संज्ञा यांच्या बरोबर. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. जरूर ऐका नाटक पाहावं करून.

0: आपण ट्यून केलंय पुण्यातलं सर्वात लोकप्रिय एफ एम चॅनल पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे ठीक 5:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत पुना आय केअर सांजधारा.
1: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: कधी कधी कधी
3: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: सुरुवातीला ऐकवत आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांची गीतरचना, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

0: पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात असल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुणे गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
4: पुणे गाडगे आणि सन्स, पारंपरिक सास, आधुनिक अंदाज. पुणे गाडगे आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड पुणे सह.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात मृच्छकट एक नाटकातलं पद आपण ऐकलं. पद आणि संगीत होतं गोविंद बल्लाळ देवल यांचं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा.
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
3: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
2: हो,
3: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
2: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
3: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रीकांत नारायण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक कोळी गीत ऐकवत आहोत. संगीत आहे विजय कठीण यांचं.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा।
1: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केले। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
5: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती।
6: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी।
5: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा। दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद।
6: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच।
5: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे।
7: आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या युगल स्वरात चंद्र आहे साक्षीला चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके।

0: अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं.
1: पुन्हा आयकेअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज.
0: संध्याकाळचे 6 वाजलेत, ऐकूया पुणे वृत्तांत.
2: पुणे वृत्तांतशी अभिमानानं संलग्न आहे प्लॅनेट फर्निचर. ब्रँडेड फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि उत्कृष्ट क्वालिटी. प्लॅनेट फर्निचर.
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
4: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
3: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
4: संपर्क 96899 11 240.
3: 9689 11 240.
5: आकाशवाणी पुणे, रश्मी घासकडबी सादर करत आहे पुणे वृत्तांत. 21व्या शतकातील भारतासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. खेलो इंडिया संवादाला ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते. क्रीडा क्षेत्र हे केवळ पदकं जिंकण्यापुरतं मर्यादित नसून देशातील क्रीडा क्षमता आणि युवाशक्ती एकत्र आणून विकसित भारताच्या उभारणीसाठीचं अभियान असल्याचं त्यांनी नमूद केलं. प्रत्येक जिल्ह्यात जागतिक क्रीडा नकाशावर चमकण्याची क्षमता असल्याचं मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी आज देशभरातील ठिकठिकाणच्या तरुणांशी आणि खेळाडूंशी संवाद साधला. हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आभासी संवादाद्वारे खेळ, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि आरोग्यदायी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केलं. दरम्यान पुण्यातील खडकी शिक्षण संस्थेचं टीजे महाविद्यालय तसंच अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठात देखील या कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नेमबाज हिना सिद्धू, तिरंदाज शर्वरी शेंडे आणि टेनिसपटू ऋतुजा भोसले या खेळाडूंचाही या कार्यक्रमात सहभाग होता. खेळामुळे युवकांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, चिकाटी आणि आव्हानांना सामोरं जाण्याची क्षमता विकसित होते

0: त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळात सहभाग घ्यावा असं आवाहन मोहोळ यांनी केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी आणि उपस्थितांनी नशामुक्तीची सामूहिक शपथ घेतली. खडकी क्षेत्र हे क्रीडा क्षेत्राची जननी आहे. खेलो इंडिया मोहिमेअंतर्गत राष्ट्रीय खेळाला प्रोत्साहन मिळत असून विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्ती तयार होत आहे अशी भावना खडकी इथल्या टीजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय चाकणे यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे खेलो इंडिया संवाद कार्यक्रम प्रेरणादायी ठरला. आज नारळी पौर्णिमेचा सण आहे तर उद्या रक्षाबंधन आहे. या सणानिमित्त नवीन कपडे, दागिने, मिठाई तसंच भेटवस्तू घेण्यासाठी शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. आकर्षक आणि वैविध्यपूर्ण राख्यांनी शहर तसंच उपनगरातली दुकानं सजली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारळी पौर्णिमेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील साखर कारखान्यांसाठी यंदाच्या ऊस गाळप हंगामाच्या ऑनलाईन परवाना अर्जाची प्रक्रिया येत्या 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. कारखान्यांना 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी गाळप सुरू करण्यापूर्वी परवाना घेणं बंधनकारक आहे. अटींचं उल्लंघन केल्यास संबंधित कारखान्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी दिला आहे. पिंपरी चिंचवड शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं केलेल्या सर्वेक्षणात 2261 घरांमध्ये आणि 2428 कंटेनरमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. या प्रकरणी मनपानं 2248 जणांना नोटीस बजावत 6,19,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. वातावरण बदलामुळे शहरात आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आठवड्यातून 1 दिवस कोरडा दिवस पाळावा असं आवाहन आरोग्य उपायुक्त डॉ प्रदीप ठेंगल यांनी केलं आहे. ताप किंवा श्वसनाची लक्षणं दिसल्यास तातडीनं पालिका रुग्णालयात उपचार घ्यावेत असा सल्ला आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. संगीत क्षेत्रातील मानाचा 21वा आशा भोसले पुरस्कार प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना जाहीर झाला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोयर यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. येत्या शनिवारी चिंचवडमध्ये पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. जळगाव इथं झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा वरिष्ठ गट महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत गतविजेत्या पुणे जिल्हा संघानं मुंबई संघाचा 3-0 असा पराभव करून सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. पुणे आणि परिसरात आज आकाश ढगाळ होतं तर काही ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. उद्या देखील आकाश ढगाळ राहून पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांत मध्ये. नमस्कार.
1: पुणे वृत्तांतशी अभिमानानं संलग्न होते प्लॅनेट फर्निचर. ब्रँडेड फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि उत्कृष्ट क्वालिटी. प्लॅनेट फर्निचर.
2: आपण ट्यून केलंय पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:06 झाली आहेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: पेडणेकर यांच्या स्वरातलं जे गाणं आपण ऐकलं त्याचं संगीत होतं आर डी बर्मन यांचं आणि चित्रपट होता अजनबी. 1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या शक्ती सामंत दिग्दर्शित अजनबी या रोमॅन्टिक चित्रपटात सुपरस्टार राजेश खन्ना झीनत अमान यांची जोडी पहिल्यांदाच जमली होती आणि जे गाणं आत्ता आपण ऐकलं हम दोनों दो प्रेमी हे चित्रपटातलं संपूर्ण 4 मिनिटांचं गाणं जे चालत्या ट्रेनच्या छतावर चित्रित केलं होतं आणि असं चित्रीकरण झालेलं हे त्यावेळेचं पहिलं गाणं होतं. याच गाण्याची अजून एक गंमत म्हणजे जेव्हा हे गाणं रेकॉर्ड करायचं होतं ना त्यावेळी वादकांचा संप चालू होता आणि त्यामुळे आर डी बर्मन यांच्याकडे फक्त 3 वादक उरले होते. पण त्या 3 वादकांसह आर डी बर्मन यांनी अत्यंत अनोख्या पद्धतीने या गाण्याचे संगीत केले. म्हणजे बघा ना, धावत्या ट्रेनचा आवाज काढण्यासाठी तोंडातून विविध आवाजांचा वापर केला आणि त्याचबरोबर सँडपेपरचे 2 तुकडे एकमेकांवर घासून ट्रेनचा तंतोतंत आवाज काढण्याचाही प्रयत्न केला. अशा रीतीने हे गाणं रेकॉर्डही झालं. मंडळी, चित्रपटाबद्दलच्या अशाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा ब्रेक नंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

मंडळी 1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या अजनबी या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी. चित्रपटातली सर्व गीतं ही आनंद बक्षी यांनी लिहिली होती आणि संगीतकार होते आर डी बर्मन. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान राजेश खन्ना हे सुपरस्टार झाले होते.

आणि झीनत अमान पहिल्यांदाच त्यांच्या बरोबर काम करत होती तेव्हा तिने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितलं की जेव्हा ती या प्रोजेक्ट मध्ये सामील झालीत आणि तिला कळलं की आपल्या समोर राजेश खन्ना असणार आहेत तेव्हा सुरुवातीचे काही दिवस प्रचंड दडपणाखाली त्यांनी काम केलं. खरं तर या चित्रपटात योगिता बालीची भूमिका

इन्समधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात किशोर कुमार यांच्या स्वरातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं अजनबी चित्रपटातलं हे गाजलेलं गाणं.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: आपण ट्यून केलंय पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: लता मंगेशकर यांच्या स्वरात राजा बढे यांची गीतरचना, संगीत साज हृदयनाथ मंगेशकर यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपरफास्ट.
3: सक्सेस अबॅकस 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी.
2: मुलांची एकाग्रता, स्मरण शक्ती आणि आत्मविश्वास वाढवण्यास उपयुक्त कोर्स.
3: पुण्यामधील ऑफलाईन शाखा कासारवाडी, मांजरी बुद्रुक, नवी सांगवी, निगडी, नरे,
2: लोणीकंद, तळेगाव दाभाडे, जोशीवाडा, मोशी, वारजे आणि रावेत येथे.
3: संपर्क सक्सेस अबॅकस 888-5600-11.
2: 88 88 56 00 11.
4: Oh.

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42. 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: हे होतं आशा भोसले यांच्या स्वरात सुवासिनी चित्रपटातलं गीत. गीतकार गदी माडगुळकर, संगीतकार सुधीर फडके. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. गुडघे दुखीमुळे चालताना त्रास होतोय, जिने चढताना वेदना होतात, खाली मांडी घालून बसता येत नाही, गुडघ्यात कटकट आवाज किंवा स्टिफनेस जाणवतोय, गुडघ्यातील कार्टिलेज म्हणजे गादीची झीज हे यामागील महत्वाचं कारण असू शकतं. तीच झीज आमच्या उपचारांनी थांबते आणि कार्टिलेज रिजनरेट म्हणजे पुनर्निर्मित होण्यास मदत होते. 100% खात्रीशीर आणि आयुर्वेदिक उपचार आहेत. गुडघे दुखी सहन करत राहू नका. डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाच्या गुडघ्याची स्थिती आणि कार्टिलेजची झीज लक्षात घेऊन कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती घ्या. गुडघे आणि सांधे दुखीच्या योग्य उपचारांसाठी विश्वासाने डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्याशी संपर्क साधा. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड, पुणे. संपर्क 95 95 24 25 59.
0: शांता शेळके यांची गीतरचना, स्वर आणि संगीत सुधीर फडके यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: विदुषी माणिक वर्मा यांच्या स्वरात राजा बढे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर गोळवलकर यांचं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: लता मंगेशकर यांच्या स्वरात वि स खांडेकर यांची गीतरचना, संगीतकार मीना खडीकर. चित्रपट माणसाला पंख असतात.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात वी स खांडेकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं मीना खडीकर यांचं. चित्रपट होता माणसाला पंख असतात. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिससाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
0: पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे पु ल देशपांडे यांचं.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात रमेश अणावकर यांचं गीत आपण ऐकत होतात. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:45 आणि 40 सेकंद झाली आहेत. ऐकूया या नंतरचा कार्यक्रम.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. शुभमंगल, सावधान,
4: समर्पण,
2: आदर,
4: विश्वास,
2: स्वीकार,
4: समानता,
2: कर्तव्य
4: आणि निरपेक्ष प्रेम
2: या सप्तवचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
4: आणि एकमेकांचे हात धरून चाललेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
2: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
4: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे.
2: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: संपर्क आंबेकर लॉन्स 99-21-05-75-75.
5: या वर्षीचा श्री गजांत लक्ष्मी अंगठी धारण करण्याचा एकमेव मुहूर्त दीपावली अमावस्या. त्वरा करा, आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विझीलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळे बंधूंच्या मागच्या लेन मध्ये पुणे. फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 32वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर मुकुंद दातार यांनी. श्लोक गायन केलं आहे स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवत गीतेच्या 6व्या अध्यायातला हा 32वा श्लोक, तसा हा श्लोक म्हणजे गीता प्रणित समत्व योगाची शिखरीभूत ध्येय पताका आहे. गीता माऊलीचा लाडका पुत्र तो स्थितप्रज्ञ आणि त्याचाच भाऊ म्हणजे हा समत्व योगी. म्हटलं तर दोन नितळ निर्मळ आरसे समोरासमोर ठेवलेले, मग त्यातलं बिंब प्रतिबिंब एकच असणार, तसाच हा गीता साक्षात्कार योग आहे. किंवा असं म्हणावं की 6व्या अध्यायातला हा 32वा श्लोक म्हणजे समता योगाची सनदच आहे. प्रस्तुत श्लोकाचा अर्थ असा, योगेश्वर श्रीकृष्ण सांगतायत, हे अर्जुना, जो कोणी सर्व भूतमात्रांचं सुख किंवा दुःख हे जणू आपलं सुख दुःख आहे अशा आत्मउपम्य दृष्टीने अनुभवतो तो योगी मी अत्यंत श्रेष्ठ मानतो, हे लक्षात घे. प्रस्तुत गीता श्लोकाचा मायबोली मराठीमध्ये समश्लोकी अनुवाद करताना आपल्या गीताईमध्ये आचार्य विनोबा भावे म्हणतात, जो आत्मउपम्य बुद्धीने सर्वत्र सम पाहतो, जसे सुख तसे दुःख, तो योगी थोर मानिला. या गीता श्लोकाच्या भावार्थावर भाष्य करताना आपल्या गीताई चिंतनिकेत आचार्य विनोबाजी म्हणतात, आत्मउपम्य म्हणजे आपली उपमा, आपला न्याय दुसऱ्याला लागू करून विचार करणं, तसं वर्तन करणं. कारण दुसऱ्यांनी आपल्याशी जसं वागावं असं वाटतं तसंच आपण त्याच्याशी वागणं हेच योग्य. आपल्याला जसं सुख दुःख आहे तसंच ते दुसऱ्यालाही आहे, याची जाणीव राखून समत्व बुद्धीनी वागणं अत्यंत महत्वाचं ठरतं. या बाबतीत संत वचन सांगायचे तर समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आपण असं चिमोटा घेतला तेने जीव कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला ओळखीत जावे. किंवा जगद्गुरु तुकोबा राय म्हणतात, या जगातले अवघे जन लोक हे जणू माझ्या शरीराचेच अवयव आहेत. त्यांचे शब्द असे, तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे, अशी ही एकात्मता महत्वाची. हेच ध्यानात घेऊन आचार्य विनोबाजी अत्यंत मार्मिक विवेचन करताना म्हणतात, आपल्याला कधी कधी एक महत्वाचा प्रश्न पडतो की समग्र भगवद्गीतेतल्या मूलभूत अशा योगाचं नेमकं नाव काय. त्यावर असं आढळून येतं की प्रत्येक भाष्यकारांनी आपापल्या आवडीनुसार भिन्न भिन्न अशी नावं दिली आहेत. ती सगळी त्या त्या परीने सार्थ आहेत, तथापि सर्वसमावेशक असं एक नाव भगवद्गीतेतल्या योग पद्धतीला द्यायचं असेल तर ते साम्य योग असंच द्यावं लागेल. आणि त्या दृष्टीने पाहता प्रस्तुत 32व्या श्लोकासह श्लोक 29 ते 32 हे चारही श्लोक म्हणजे समत्व योगाची चतुःसूत्री आहे. आणि ही चतुःसूत्रीच भगवद्गीतेचं सारही आहे असं स्पष्टपणे आपल्या लक्षात येतं. प्रस्तुत 32व्या श्लोकाचं म्हणजे आत्मउपम्येन सर्वत्र याचं एक महत्वाचं मर्म आहे. या श्लोकातल्या योगी राजाकडून, खरं तर जो निरंतर ईश्वरातच निवास करून असतो, त्याच्याकडून सर्वसामान्य जनांच्या सुख दुःखाशी समरस होण्याची अपेक्षा भगवद्गीतेने कशी काय केली अशी शंका इथे येईल. म्हणजे असं की जो मुळात स्वतः सुख दुःखातीत झालेला आहे त्याला दुसऱ्याच्या सुख दुःखाचं भान कसं बरं येईल. पण याचं उत्तर असं आहे की ज्याचं स्वतःचं चित्त निर्विकार म्हणजे पूर्णपणे निर्मळ आणि परिशुद्ध झालेलं आहे तो आणि तोच दुसऱ्याच्या सुख दुःखाचं नेमकं मापन करू शकेल. नाहीतरी स्वच्छ पाण्याच्या जलाशयातच कोणत्याही वस्तूचं नेमकं प्रतिबिंब उमटतं. तसंच हे एकूणच आत्मज्ञानी पुरुषाची आत्मउपम्य बुद्धी अशी विलक्षण प्रभावी असते. या 32व्या श्लोकाविषयी माऊली ज्ञानदेव सांगतात, हाच साम्ययोगी तत्ववेत्ता सारे चराचर आपल्या स्वतःसारखेच मानतो. या जगातील सर्व वस्तू मात्र त्याला आपल्या देहाच्या अवयवांसारखे आत्मीय वाटतात. त्याला तर आपणच त्रैलोक्य आहोत अशी सतत जाणीव होत राहते. खरं म्हणजे स्वतःच्या देहापुरता तो संकुचित नसतो, तो तर साक्षात परब्रह्मच वाटतो. कारण तो आपल्यातच जग पाहतो आणि पुढे जाऊन स्वतःच जग होतो. त्याचा हा विलक्षण साम्य योग हे अर्जुना आपण सर्वांनी अनुसरला पाहिजे असं भगवंत सांगतायत. या संदर्भात माऊली ज्ञानेश्वरांचे शब्द असे, तया ही देही एकू कीर आथी लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती परी आम्हा ते ऐसी प्रतीती परब्रह्मचे हा म्हणनी आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे ऐसे साम्यची एक उपासीजे पांडवागा हे तू ते बहुती प्रसंगी आम्ही म्हणो याची लागी जी साम्या परवती जगी प्राप्ती नाही. या संदर्भात सदाशिवशास्त्री भिडे म्हणतात, सर्वाभूती एकच परमेश्वरी तत्व भरलेलं आहे असं अध्यात्म ज्ञान झाल्याशिवाय आपल्याप्रमाणेच इतर प्राण्यांनाही सुख

दुःख होतं या परमश्रेष्ठ नीतीतत्वाची यथार्थ उपपत्ती समजणं शक्य नाही. नाहीतर असं वाटतं की या सृष्टीतल्या सर्व प्राणीमात्रांचे स्वभाव आणि व्यवहार, त्यांचे गुण आणि त्यांची कर्म ही तर भिन्न भिन्न प्रकारची आहेत. त्यांची सुखदुःखाची साधनही भिन्न भिन्न आहेत. पण विशेष गोष्ट अशी की त्यांच्या रूपस्वरूपात भिन्नता आहे पण परिणामात भिन्नता नाही. सुख प्राप्त झालं की प्रफुल्लता यावी आणि दुःख प्राप्त झालं की म्लानता यावी, हा परिणाम सर्व प्राणीमात्रांमध्ये सारखाच आहे. याचा अर्थ या सर्वांमागची संवेदना एकच आहे. ही गोष्ट आपल्या प्राचीन शास्त्रांप्रमाणे अर्वाचीन वैज्ञानिक शोधांनीही सिद्ध केलेली आहे. फक्त भारतीय त्याला ब्रह्मचैतन्य म्हणतात तर पाश्चिमात्य जग त्याला ऊर्जा किंवा चैतन्य म्हणत. गीता सांगते हे महान तत्व कळायला हवं असेल तर आत्मोपम्य दृष्टी हवी. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील या 32व्या श्लोकाबद्दल गीता तत्व मंजरीकार जस करंदीकर एक वेगळाच मुद्दा मांडतात. आपल्याला माहितीये की महाराष्ट्रातले वारकरी संत किंबहुना सर्व संत सत्पुरुष भगवद्गीतेचंच बोट धरून देवाच्या दरबारात प्रवेश करते झालेले. याच प्रमेयाच्या प्रकाशात करंदीकर म्हणतात या गीता श्लोकांनी तुकोबांच्या अभंगवाणीला ब्रह्मरस पुरवलाय. तुकोबा रायांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या सर्व प्रसिद्ध अभंगाची खरी गंगोत्री भगवद्गीतेतल्या 6व्या अध्यायातल्या याच आत्मोपम्येन सर्वत्र या श्लोकात आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात गीता वचनाचंच अनुसरण करत साम्य बुद्धीची नेमकी कसोटी वर्णिलेली आहे. नाहीतर जगात नेहमी काय घडतं तर सुखाच्या वेळी सगळ्यांची गर्दी होते आणि दुःखाच्या वेळी हाक मारली तरी कोणीही लक्ष देत नाही. पण ज्याला गीताप्रणीत समत्व योग खरा साधला तो सर्वांशी समभावाने वागतो. त्याचं नेहमीचंच वागणं आपलेपणाने आत्मीयतेने पूर्णपणे भरलेलं असतं. म्हणजे नेमक्या शब्दात सांगायचं तर समत्व योगी हा काही शोधून शोधून सत्कर्म करत नाही तर त्याच्याकडून होणारं प्रत्येक कर्म हेच सहजपणे सत्कर्म असतं. कारण या समत्व योगाच्यामुळे ज्याच्या अंतःकरणात दैवी गुणांचा विकास झालेला असतो अशा आत्मज्ञानी व्यक्तीची प्रत्येक कृती ही दैवी गुणसंपदेने संपन्न झालेली असते. या बाबतीत दधीची ऋषींचं उदाहरण सर्वतोपरी मार्गदर्शक आहे. त्यांनी देवकार्यासाठी आत्मसमर्पण करून आपल्या अस्थिही दिल्या, ज्याचंच पुढे वज्र बनून वृत्रासुराचा वध होऊ शकला. या संदर्भात रत्नागिरी पावसचे स्वामी स्वरूपानंद म्हणतात आणि कांचे दुःख देखोन या डोळा येई कळवळा तोची संत, लोक कल्याणार्थ वेची जो जीवित संत तो महंत स्वामी म्हणे. आजच्या संदर्भात हा श्लोक आज वाढत चाललेल्या स्वार्थी असंवेदनशील अविचारी वृत्तीच्या जगात मानवतेचं महत्व पटवून देणारा श्लोक आहे. आजकाल आपण ऐकतो की 5-10 रुपयांच्या व्यवहारांसाठी राग डोक्यात घालून घेऊन थेट मारामारी आणि प्रसंगी जीव घेण्यापर्यंत लोकांची मजल गेलेली आहे. एखाद्या क्षुल्लक कारणासाठी केवळ अहंकारापायी वय वेळ काहीही न बघता लोक जीवावर उठतात तेव्हा असा विचार मनात का येत नाही की समोरच्या व्यक्तीला काही त्रास अडचण असेल किंवा आपल्या या कृतीमुळे त्याचं संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होईल. गीतेत माणसातला योगी आणि त्याची वृत्ती याबद्दल भगवान सांगत असले तरी इथे भगवंतांना माणसात माणुसकी असेलच अशी अपेक्षा आहे. सध्याच्या काळात आधी माणूस म्हणून घेण्यासाठी आवश्यक माणुसकी अंगी बांधायला हवी, तीच काळाची गरज आहे.

श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 32वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर मुकुंद

आनंद दातार यांनी. श्लोक गायन केलं होतं स्मिता गाडगीळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, संपर्क 866-91-67-67-2.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
2: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: यानंतरचा कार्यक्रम जय माला काही क्षणातच.
5: ये है विविध भारती राष्ट्रीय सेवा. जय माला ये कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ट्यून केलंय पुण्यातलं सर्वात लोकप्रिय एफ एम चॅनल पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

0: पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकला. संगीतकार होते राम फाटक.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
2: आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना, स्वर आणि संगीत विदुषी किशोरी आमोणकर यांचं.

0: पंडित सुरेश हळदणकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकला.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
2: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: आशा भोसले यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांची गवळण ऐकत आहोत. संगीतकार स्नेहल भाटकर.

0: गजर हरी नामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
1: यानंतरचा कार्यक्रम हवा महल काही क्षणातच।
2: आइए सुने कार्यक्रम

0: दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: विको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक विको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी सायडेंची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज।
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।

0: तुम्हारा नहीं है वल्ला जवाब तुम्हारा।
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे, मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
5: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
6: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री।
7: देख के बस एक ही झलक हो गए हम पागल।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ट्यून केलंय पुण्यातलं सर्वात लोकप्रिय एफएम चॅनल पुणे विविध भारती 101 FM. रात्रीचे ठीक 11 वाजलेत, प्रसारित करत आहोत
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, आज नारळी पौर्णिमा. कोळी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा असा हा सण. पौर्णिमेच्या या पूर्ण चंद्रानं अनेक गीतकारांच्या लेखणीला प्रेमगीतं लिहिण्यासाठी प्रेरणा दिली. चंद्राच्या साथीनं चांदण्या रात्री फुलणारी बहरणारी हिंदी चित्रपटातली विविध प्रेमगीतं आज ऐकणार आहोत. हिंदी चित्रपटसृष्टीतले महान दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांचा आज स्मृतिदिन, तसंच ज्येष्ठ पार्श्वगायक मुकेश यांचाही आज स्मृतिदिन. चित्रपटसृष्टीतल्या या दोन दिग्गजांना आदरांजली म्हणून सुरुवातीला ऐकूया ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित अनाडी चित्रपटातलं गीत मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595249159.
2: यांना मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा दाढी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
3: पुना गाडगीळ आणि सन्स, पारंपरिक साज आधुनिक अंदाज. पुना गाडगीळ आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स, कोणते चौक सिग्नल.

0: लता मंगेशकर आणि मन्ना डे यांच्या स्वरात सती सावित्री चित्रपटातलं भरत व्यास यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: मणकेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. गुडघेदुखीमुळे चालताना त्रास होतोय, जिने चढताना वेदना होतात, खाली मांडी घालून बसता येत नाही, गुडघ्यात कटकट आवाज किंवा स्टिफनेस जाणवतोय, गुडघ्यातील कार्टिलेज म्हणजे गादीची झीज हे यामागील महत्वाचं कारण असू शकतं. तीच झीज आमच्या उपचारांनी थांबते आणि कार्टिलेज रिजनरेट म्हणजे पुनर्निर्मित होण्यास मदत होते. 100% खात्रीशीर आणि आयुर्वेदिक उपचार आहेत. गुडघेदुखी सहन करत राहू नका. डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाच्या गुडघ्याची स्थिती आणि कार्टिलेजची झीज लक्षात घेऊन कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती घ्या. गुडघे आणि सांधेदुखीच्या योग्य उपचारांसाठी विश्वासाने डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्याशी संपर्क साधा. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक.

0: चिंचवड पुणे, संपर्क 95 95 24 25 59।
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा दाढी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात। जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट। ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत।
2: पुन्हा गाडगीळ आणि सन्स, पारंपरिक साज आधुनिक अंदाज। पुन्हा गाडगीळ आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स, कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे सह।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील बद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: पाकिजा चित्रपटातलं गीत ऐकवत आहोत लता मंगेशकर आणि महम्मद रफी यांच्या स्वरात, गीतकार कैफ भोपाली, संगीतकार गुलाम महम्मद।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल।
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या, 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
2: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये।
4: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार ते

0: बिना ऑपरेशन
1: अहो मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
0: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: महम्मद रफी यांच्या स्वरात.

0: मोहम्मद रफी यांच्या स्वरात शकील बदायुनी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं रवी यांचं. चित्रपट होता चौदवी का चांद. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: पॅरालिसिससाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. गुडघे दुखीमुळे चालताना त्रास होतोय, जिने चढताना वेदना होतात, खाली मांडी घालून बसता येत नाही, गुडघ्यात कटकट आवाज किंवा स्टिफनेस जाणवतोय, गुडघ्यातील कार्टिलेज म्हणजे गादीची झीज हे यामागील महत्वाचं कारण असू शकतं. तीच झीज आमच्या उपचारांनी थांबते आणि कार्टिलेज रिजनरेट म्हणजे पुनर्निर्मित होण्यास मदत होते. 100% खात्रीशीर आणि आयुर्वेदिक उपचार आहेत. गुडघे दुखी सहन करत राहू नका. डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाच्या गुडघ्याची स्थिती आणि कार्टिलेजची झीज लक्षात घेऊन कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती घ्या. गुडघे आणि सांधे दुखीच्या योग्य उपचारांसाठी विश्वासाने डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्याशी संपर्क साधा. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड, पुणे. संपर्क 95 95 24 25 59.
0: लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात शारदा चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीतकार सी रामचंद्र.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल।
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये।
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
1: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
0: बरखा चित्रपटातलं गीत लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरात, गीतकार राजेंद्र कृष्ण, संगीतकार चित्रगुप्त।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: आपण ट्यून केलंय पुणे विविध भारती 101 FM. रात्रीचे 11:30 वाजलेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. FM बँड 101 MHz वर पुन्हा आपली भेट उद्या 5:50 वाजून. जय हिंद.